मध्यम लहरी 249.60 हेक्टोमीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

श्रोतेहो, सकाळचे ठीक 6:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गिरवाणवाणी. ऐकूया मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात दत्तात्रेयाष्टकम स्तोत्र.

मकरंद खरवंडीकर यांच्या स्वरात श्री दत्तात्रय अष्टकम स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. यानंतर ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन.

रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या आवाजात भोपाळ आपण ऐकली. गीतरचना होती अरविंद आगाशे यांची. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना रवींद्र बिजू यांच्या स्वरात.

प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची अभंगरचना आपण ऐकली. श्रोतेहो प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर हरिओम शरण यांच्या आवाजात ही भक्तीरचना ऐकूया. हिंदी भजन

लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गीतरचना आपण ऐकली. श्रोतहू या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो यानंतर ऐकूया कृषी वार्ता, यामध्ये समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती.
1: मंडळी, पिकांचं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपण केलं तर नक्कीच पिकांचा पोषकपणा वाढून पिकांचं उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य ही योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा हा प्रत्येक पिकाला झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं निदान करणं हे खूप महत्वाचं आहे. एकदा का माती परीक्षण करून घेतलं की त्या अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजून येतं. आणि मग आपण त्या जमिनीत कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची गरज काय आहे हे शिफारसीनुसार कळल्यावर आपण त्या जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्य विचारात घेऊन उर्वरित अन्नद्रव्य त्या पिकाला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिफारशीनुसार त्या त्या पिकाला वरून किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा ताळमेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन होय. मंडळी, पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा मुख्य कणा आहे. बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरतात, त्यामानानं स्फुरदयुक्त, पालाशयुक्त खतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य ही फारच कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा वापर करत नाहीत शेतकरी, पिकांची फेरपालट योग्य पद्धतीनं करत नाहीत आणि मग या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे मूळ अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणं आणि उत्पादन घटणं. थोडक्यात काय तर जमिनीची सुपीकताही कमी होत जाते. या उलट माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण समतोल खतांचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादन क्षमता वाढते, त्याचबरोबर मालाचा दर्जा, जमिनीतली अन्नद्रव्यांची कमतरता आणि कमी होत जाणारी जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी याची नक्कीच मदत होते. जास्त प्रमाणात खतं दिल्यानं पिकांना अपाय होतो, तसंच कमी खतं दिल्यानं पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि मग खर्च केलेल्या भांडवलापासून आपला आर्थिक नफा वाढतो. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी आपण प्रामुख्यानं लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या जमिनीतल्या प्रत्येक घटकाचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतल्या मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून वरून कोणती आणि किती खतं घालायचा याचा तंतोतंत ताळमेळ आपण घालणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेतलं पाहिजे. समतोल खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांना साक्षर केलं पाहिजे. बहुतांशी खतं पुरवठा ही खाजगी विक्रेत्यांकडून केला जातो. ते शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची फारशी माहिती सांगत नाहीत, त्यामुळं केवळ नुसताच व्यापारी दृष्टिकोन शेतकऱ्यांनी देखील ठेवता कामा नये. आपल्या माती परीक्षणानुसार योग्य त्या खतांची निवड करावी. समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी आणि त्याच्या वापराविषयी कृती विस्तार एजन्सींनी जास्तीत जास्त लक्ष घालून शेतकऱ्यांच्या जागृती निर्माण करायला हवी. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांचा योग्य वापराबद्दल तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी साक्षर झालं पाहिजे. मंडळी, अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातील अडचणींचा समतोल, अन्नद्रव्याची गरज इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यानुसार अधिक उत्पादन मिळवण्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन

0: हे खूप महत्वाचं आहे.
1: कृषी वार्ता यामध्ये समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकली वाचक स्वरूपा महेश इनामदार यांचा. श्रोते यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
3: श्रोते हो नमस्कार, आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाइक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
2: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
4: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण, तेल, चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं, प्रोटीयस प्रथिनांचं विघटन करतं आणि एमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारा ऍसिटिक ऍसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ऍसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो

0: पिंजर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालय, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाइम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये रुपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आणि 7:45 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम. 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55 श्रोते. सकाळी 9:10 भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र सांगली प्रायोजित कार्यक्रम उद्योग जगत, यामध्ये विद्यार्थी दशेत मुलांसाठी उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल देवटे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुनःप्रसारित करण्यात येईल. नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम 9:30 10 वाजता ॲडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आणि 10:05 जितेंद्र घोडके सराफ प्रायोजित कार्यक्रम.

15 मिनिटांनी मराठी चित्रपट संगीत, 10:30 मिनिटांनी उमंग एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम, गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11 वाजता. श्रोत्या, आज सकाळी 11:40 प्रासंगिक या सदरांतर्गत स्मरण एका स्वातंत्र्यवीर साहित्यिकाचे याविषयी माहिती आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात प्रथम ऐकाल हितगुज, यामध्ये स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून सुरेखा देवकरे यांचं मनोगत. 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30 आजच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन आपण ऐकू शकाल.

आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवावाणी. आजच्या कार्यक्रमात वेध विश्वास आहे सदर आणि त्यानंतर करिअर मंत्रा. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात करिअरच्या संधी याविषयी डॉ दिनेश पडोळ यांची मुलाखत. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संताराम घाटगे आणि सहकारी यांनी सादर केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पोवाडा आपण ऐकू शकाल. 6:20 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. माझं घर माझं शेत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम 7:30 आजच्या कार्यक्रमात सेंद्रिय खते तयार करण्याच्या पद्धती याविषयी प्राध्यापक बी ए चौगुले यांनी लिहिलेला संवाद या संवादाचा भाग दुसरा आणि त्यानंतर बी बियाणे निवडताना घ्यायची काळजी याविषयी संकलित माहिती. रात्री 8:05 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र. 8:15 गझल. 8:45 समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 10:00 नभोनाट्य कम्प्युटर XYZ. 10:30 नाद ब्रह्मीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अलकादेव मारुलकर यांचं गायन त्यांनी गायलेला राग जोगेश्री आपण ऐकू शकाल. 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज दिनांक 28 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेत.

0: स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत, कष्टच ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते.
1: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 955-955-3100.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.

0: रूपा तुझे गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतात.
1: बावरटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
0: काय
1: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
0: कचसन?
1: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
2: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: आजच्या उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दशेत मुलांसाठी उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल देवटे यांची मुलाखत या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोते दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये ऋतुजा लाड्यांचं उपशास्त्रीय गायन आणि रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात अलकादेव मारुलकर यांनी गायलेला राग जोगेश्री आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमाल

कांद्याचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्हिंग संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिकं सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक

0: नागरिकांची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्ष ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम येजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडकउन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचे चांगले केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. श्रोते ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

सुदेश भोसले यांच्या आवाजात संध्या बहाडकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं रत्नाकर पिलणकर यांचं. श्रोते हो, एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे.

0: मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. तर

0: करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉक ड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतोय तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नाही की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
0: नक्कीच, समुदायांची विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करत आहात?
1: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व जे उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सध्याची जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा आहे शासनाचे, मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनाचे जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे, जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम लोक घडावेत. या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं, जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मूळतः इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसा आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
0: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
1: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 पर्यंत, जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 पर्यंतच्या उपाययोजना, नंतर 2035 पर्यंतच्या उपाययोजना आणि 2047 मध्ये. यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपले आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा

0: करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 पर्यंत आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047, तर सुरुवातीला आपली जी NDRF मी आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दल याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 पर्यंत नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देते. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्यादृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग ही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स. म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनते अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEBC मार्फत वेगवेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी शोधत त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात. यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी आढावा जारी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतो, उत्साह टाळणं जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अतिउत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचना करतात त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, आपण विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी, आपत्ती कोणतीही असो वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदारे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:37 झाली आहेत.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय. जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत. उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं. आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा. उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा. पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा. चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचा टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जन

0: श्रोतेजांच्या चित्रपट संगीतावर आधारित प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत: 8:55 लखलक चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीत; 10:15 मराठी चित्रपट संगीत, आणि 11:00 गाता रहे मेरा दिल हा चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार
2: गौरीताई. अनुरूपचं थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात, यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
3: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय. आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात.
2: बर.
3: त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो.
2: वा,
3: मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये. आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
2: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे, कारण बरेचदा आम्ही हे ऐकलेलं आहे. पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत, त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
3: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले, तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे.
2: खरं आहे.
3: आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
2: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा, हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
3: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला,

0: समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
1: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. आमची वेबसाईट आहे www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्याची युद्धाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे व्हिसा मिळण्याचं सुद्धा खूप अडचणी येतात. मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत, तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे, तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला.
1: हो, हो.
0: कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुला मुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्या साठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरी खाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
6: नमस्कार मॅडम.
5: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
6: अजूनही 2-3 महत्वाची कारणं आहेत. एक मधुमेह राहिलाय, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना उकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बाय प्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे, मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीत असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिला तर सप्रेस होईल फक्त. म्हणजे

0: ड्रायफ्रूट तयार झालंय, हा पित्त तयार झालंय, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, ते न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करतं की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं. आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळे रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालावायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्याला डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
1: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी टाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98252961, 98252961.
1: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
1: अच्छा,
0: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला जो ॲक्वियस ह्युमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठा लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोमा आहे की क्लोज अँगल ग्लॉकोमा आहे, त्याचं कारण काय, त्याचं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिडलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो का आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वही टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी टाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98252961, 98252961.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झालंय मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसाना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो. याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात
1: हा

0: हा तो परत परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने. तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर आमचा होईलच, कोणत्याही पॅथीने ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खर तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: घरगुती ट्रीटमेंट करू
0: शकतो आपण. ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी दोन दोन चमचे सकाळचा संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान कोण ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्याची क्रियाकल्प करावी लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन म्हणजे बसती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोविष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातनं आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहेत. तर गेल्या तीन भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याकडून घेतली. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561 9822561 पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: रूपा तुझं गंगावन किती मस्त आहे, केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावरटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहे.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संहारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
4: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.
5: ई स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
6: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
5: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
6: संपर्क 955-955-3100.
5: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच, घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल,
6: भारत सुतगिरणी परिसर, कुकवाड रोड, सांगली.
5: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
7: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय्याने घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.

0: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बोलू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
1: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात. भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र. उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
3: उच्च उद्योग जगत या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी दशेत मुलांसाठी उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दोटे यांच्या मुलाखतीचा भाग 2 आपण ऐकू शकाल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा एथलेटिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. स्वच्छ भारत अभियान 2 आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज असून अभियान केवळ पायाभूत सुविधा विकासापुरतं मर्यादित न राहता नियमित समीक्षा लोकसहभाग आणि विविध संस्था संघटनांच्या समन्वयानं कायमस्वरूपी यशस्वी करणं आवश्यक आहे असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 51वी प्रगती बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नवीकरणीय ऊर्जा निर्मिती नदी सुधार प्रकल्प रस्ते आणि बंदरांचा विकास सागरी किनाऱ्यांचा विकास आदी सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि गोबर गॅस प्रकल्प अधिक वेगानं राबवावेत अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. तसंच शहरातील रहिवासी इमारती सरकारी कार्यालयं आणि सार्वजनिक संस्थांच्या इमारतींच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मिती वाढवावी ग्रामीण भागात नदीकाठच्या मोकळ्या जागांवरही सौर ऊर्जा संयंत्र बसवून स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना द्यावी असा सल्लाही मोदी यांनी यावेळी दिला. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने

सार्थक पीडीएस मध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारींवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणालीमध्ये टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं. इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे एवढ्याच कारणामुळे ते अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातील तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह घटस्फोट वारसा हक्क आणि लिव्ह इन रिलेशनशिप संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सिक्कीमच्या दौऱ्यावर असून गंगटोक इथल्या पालजोर क्रीडा संकुलात आयोजित विशेष कार्यक्रमात सिक्कीम पोलीस विभागाला त्यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पोलीस ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा विशेष पुरस्कार मिळवणारं सिक्कीम हे देशातील 15वं राज्य तर पूर्वोत्तर राज्यांमधील तिसरं राज्य ठरलं आहे. राष्ट्रपती पोलीस ध्वज हा देशातील पोलीस विभागाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. असामान्य सेवा शिस्त आणि राष्ट्रपती समर्पण भावना या गुणांच्या जोरावर हा सन्मान प्रदान करण्यात येतो. गंगटोक इथं होणाऱ्या या सोहळ्यामध्ये सिक्कीम पोलिसांचे 400 कर्मचारी संचलनात सहभागी होऊन राष्ट्रपतींना मानवंदना देणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड सेंद्रिय शेती कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं इथेनॉल कोटा वाढवणं कर्ज पुनर्गठन व्याज सवलत शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी शेतीमालाचं ग्रेडिंग कांदा बियाण्यांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची काल चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तात्काळ देण्याचंही मान्य करण्यात आलं आहे. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी

0: देखील मान्य करण्यात आली आहे. देशभरात आज साजरा होत असलेल्या ईद अल अधा अर्थात बकरी ईद निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण भक्ती, त्याग आणि निस्वार्थतेचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. या निमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आठव्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये बंगळुरू इथं हरियाणाच्या सुमित अंतिलनं पुरुषांच्या भालाफेकीमध्ये स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढताना 74 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकला आणि सुवर्णपदक मिळवलं. महाराष्ट्राच्या संदीप सरगरनं 62.88 मीटर भाला फेक करून रौप्य पदक मिळवलं. महाराष्ट्राच्या दिलीप गावित यानं पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवलं आहे. हवामान. मध्य आणि वायव्य भारतासह देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या उच्च पातळीवर कायम असल्यानं लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी परिसरातील पशुपक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वच्छ भारत अभियान आणखी प्रभावीपणे राबवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाचं काल शिक्कामोर्तब. समान नागरी कायदा स्वीकारणारं आसाम ठरलं ईशान्य भारतातील पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य. आणि 8व्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत हरियाणाच्या सुमित अंतिलनं मिळवलं सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमारी म्हणजे 39.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि FM 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:41 होत आहेत. श्रोतव्य प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले. प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

मानवी शरीराकडे जर आपण सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर या शरीराची अंतर्बाह्य रचना दिव्य आणि भव्य असलेली दिसून येईल. मानवी शरीराची संपूर्ण रचना आखीव आणि रेखीव असून सुबक आणि सुंदर आहे. सर्वांगानं आणि सर्वार्थानं सुरेख अशी नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था शरीराचे ठाई असलेली आपल्याला दिसून येते. स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दिव्य अशा क्रमानं शरीराची रचना केलेली दिसून येते. पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, चार अंतरेंद्रिय, पंचप्राण, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, वासनाशक्ती, संकल्पशक्ती, चैतन्यशक्ती अशा स्थूल, सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दिव्य प्रकारानं मानवी शरीर युक्त आहे. थोडक्यात मानवी शरीर म्हणजे चमत्कारांचा सागर आहे. इतकंच नव्हे तर मानवी जीवनातील सर्व समस्या सोडवण्याचं प्रचंड सामर्थ्य मानवी शरीरातच वास करतं. अज्ञान, अंधश्रद्धा आणि अहंकार यांच्या आहारी गेलेल्या माणसाला त्याच्याजवळच असलेल्या दिव्य शरीराची जाणीव नसते, हेच त्याचं दुर्दैव होय. अशा या दिव्य शरीराची योग्य प्रकारे सेवा करायची की अज्ञानाच्या आहारी जाऊन त्याचा द्वेष करायचा हे आपणच ठरवायचं असतं. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पुराणात कल्पतरू नावाच्या वृक्षाची महती कथित केलेली आहे. या वृक्षाची कथा विलक्षण आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कल्पवृक्षातळी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. याचा अर्थ असा की कल्पवृक्षाच्या झाडाखाली जो बसेल आणि तो जे मागेल ते त्याला प्राप्त होईल. पुराणातील हा कल्पवृक्ष माणसाच्या जीवनात मानवी शरीर रूपाने प्रत्यक्ष हजर आहे. कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलेल्या माणसाला जर का आपण कल्पवृक्षाखाली बसलेलो आहोत याची जाणीव नसेल तर त्याच्या जीवनात भयानक परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित. कारण अज्ञानानं किंवा चुकीनं किंवा अनवधानानं तो ज्या इष्ट किंवा अनिष्ट इच्छा किंवा संकल्प मनात आणेल त्या सर्व इच्छा किंवा संकल्प सिद्धीला जातील. एकदा एक प्रवासी एका गावाहून दुसऱ्या गावाला जात असता दुपारच्या 2 प्रहरी तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ झाला. आजूबाजूला त्यानं नजर टाकली तर काही अंतरावर त्याला एक वृक्ष दिसला. तो त्या वृक्षाखाली जाऊन बसला. त्याच्या मनात सहज एक इच्छा निर्माण झाली की आता आपल्याला जर थंडगार पाणी प्यायला मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल. हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच पाण्यानं भरलेला चांदीचा पेला त्याच्या समोर आला. पाणी प्यायल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता जर अन्न मिळेल तर देवाची मोठी कृपा होईल. ही इच्छा मनात येता क्षणीच पंचपक्वान्नानं भरलेलं सोन्याचं ताट त्याच्या समोर आलं. पाणी पिऊन आणि भोजन केल्यावर त्या प्रवाशाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आता झोपायला गादी आणि उशी मिळेल तर देवाची मोठीच कृपा होईल. हा संकल्प मनात येता क्षणीच गादी आणि उशी त्या प्रवाशाला प्राप्त झाली. तृप्त मनानं बिछाण्यावर पोहोडलेला तो प्रवासी आजूबाजूला पाहू लागला. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स अबोर्ड अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. तृप्त झालेल्या रिकाम टेकड्यात त्या प्रवाशाच्या डोक्यात सहज एक अनिष्ट विचार आला. तो मनात म्हणतो, मी जे जे मागितलं ते मला या ठिकाणी क्षणार्धात प्राप्त झालं. बाप रे, इथं एखादा राक्षस असेल तर माझं काय होईल. हा विचार त्याच्या मनात येता क्षणीच एक राक्षस तिथं हजर झाला. राक्षसाला पाहून त्या प्रवाशाची भीतीनं गाळण उडाली. तो मनात म्हणतो, अरे बापरे, हा राक्षस मला जर खाईल तर माझ्या पोराबाळांचं कसं होईल. हा विचार त्याच्या मनात येता

क्षणीच राक्षसानं त्या प्रवाशाला खाऊन टाकलं. कल्पवृक्षाखाली बसलेल्या माणसाची अशी परिस्थिती होते. मानवी शरीर हाच एक दिव्य कल्पवृक्ष आहे आणि या कल्पवृक्षाखाली प्रत्येक व्यक्ती बसलेली आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण एका दिव्य झाडाखाली बसलेले आहोत याची जाणीव माणसाला नाही, त्यामुळे त्याच्या वाट्याला भयंकर परिस्थिती येते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय भडे अशी माणसाची बिकट परिस्थिती निर्माण होण्यास हेच त्याचं अज्ञान कारणीभूत आहे. अनिष्ट विचार, अनिष्ट कल्पना, अनिष्ट संकल्प, अनिष्ट भावना आणि अनिष्ट चिंतन करण्याची बहुतेक सर्व माणसांना सवय जडलेली असते. डॉक्टर मर्फी सांगतात, थॉट्स ऑफ जेलसी, फिअर, वरी अँड एन्झायटी टीयर डाऊन युअर नर्व्ज अँड ग्लँड्स, ब्रिंगिंग अबाउट फिजिकल अँड मेंटल डिसीजेस ऑफ ऑल काइंड्स. तुम्ही जसे विचार, कल्पना आणि चिंतन कराल त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होतो. हे सर्व घडवून आणण्याचं कार्य तुमचं शरीर किंवा शरीर अंतर्गत अंतर्मन घडवून आणत असतं. थोडक्यात तुम्ही मानवी शरीर रूपी दिव्य कल्पवृक्षाच्या खाली बसलेले आहात हे नित्य स्मरणात ठेवून नित्य ईश्वर चिंतन आणि शुभचिंतन करायचं की अनिष्ट आणि अशुभ चिंतन करायचं हे केवळ तुमच्याच हातात आहे. म्हणून जीवनविद्या सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत बहुतेक माणसं चिंताग्रस्त असतात. चिंता करण्याची माणसाला सवयच जडलेली आहे. संसारिक जीवनच असं आहे की माणसाला चिंता करायचंच ठरवलं तर त्याला चिंता करण्यासाठी संसारामध्ये अनेक गोष्टी असतात. वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की माणूस ज्या अनेक प्रकारच्या चिंताग्रस्त गोष्टी करत असतो त्यापैकी पुष्कळशा गोष्टी केवळ काल्पनिक असतात. त्याचप्रमाणे अहंकार, अविचार आणि मूर्खपणा यांच्या आहारी जाऊन माणसं अनेक अनिष्ट प्रसंग स्वतःच स्वतःच्या जीवनात निर्माण करत असतात. दुसरा मुद्दा असा की चिंता करण्याच्या सवयीनं माणूस चिंता करणाऱ्या बिकट प्रसंगांना आमंत्रण देऊन बसतो. डॉक्टर मर्फी सांगतात, गॉड हॅज नथिंग टू डू विथ अनहॅपी ऑर कॅओटिक कंडिशन्स इन द वर्ल्ड. दीज कंडिशन्स आर ब्रॉट अबाउट बाय मॅन्स निगेटिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह थिंकिंग. इट इज देअरफॉर सिली टू ब्लेम गॉड फॉर हिज ट्रबल्स अँड सफरिंग्स. पुराणामध्ये चिंतामणी नावाच्या एका मौल्यवान वस्तूचं वर्णन केलेलं आहे. या वस्तूचं सामर्थ्य असं की हा चिंतामणी ज्याच्या हातात असेल त्याला चिंतामुक्त करून त्याला सुख, शांती, समाधान, यश प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्या चिंतामणीत असतं. हा चिंतामणी माणसाला चिंतामुक्त करतो पण तो अनिष्ट चिंतनांना किंवा चिंतांना आश्रय देत नाही. मानवी शरीर हा सुद्धा एक चिंतामणी आहे, परंतु हा शरीर रूपी चिंतामणी आगळ्या आणि वेगळ्या प्रकारचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की चिंतामुक्त करण्याचं सामर्थ्य या शरीर रूपी चिंतामणीत आहे, त्याचबरोबर चिंता करण्याचे प्रसंग निर्माण करण्याचंही सामर्थ्य या शरीर रूपी चिंतामणीत आहे. माणूस जे बरं वाईट चिंतन करतो त्याप्रमाणे घडवून आणण्याचं कार्य हा शरीर रूपी चिंतामणी करत असतो. हा मुद्दा अधिक स्पष्ट करायला हवा. मानवी शरीर हा विलक्षण चिंतामणी तर आहेच, शिवाय ती एक अलौकिक व्यवस्था सुद्धा आहे. आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी जीवनात इष्ट किंवा अनिष्ट घडवून आणण्याचं विलक्षण सामर्थ्य या मानवी शरीराच्या ठाई वास करतं. प्रत्यक्ष चैतन्य शक्ती म्हणजेच ईश्वर शरीर रूपानं प्रगट झालेला आहे, परंतु मानव जातीला या सत्याचं ज्ञान नसल्यामुळं माणसं या जीवनशक्तीला अनुकूल करून घेण्याच्याऐवजी प्रतिकूल करून घेतात. त्याचे दुष्परिणाम माणसांना भोगावे लागतात. ओम शांती शांती शांती.

आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच

चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 8:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. आजच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत.

0: आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात महबूब यांची गीतरचना पण ऐकली. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं रंगीला या चित्रपटातील.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा है सप्तमान.
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
4: श्रोते हो कार्यक्रमाच्या नंतर ऐकूया अग्निसाक्षी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

कविता कृष्णमूर्ती आणि सहकारी यांच्या आवाजात समीर यांची गीतरचनापणे केली. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं अग्निसाक्षी या चित्रपटातील. श्रोते, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेसलाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम उद्योग जगत.
3: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. कारखाने, वर्कशॉप, गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे, साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपतीपेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

श्रोतेहो, विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण व्हावी, उद्योजकतेची बीजं रोवली जावीत यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक व्यावसायिक कपिल दिवटे मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. व्यावहारिक दृष्टिकोन मुलांमध्ये कसा निर्माण होऊ शकतो?

0: संस्कार घडवू तर ते फार चांगलं होईल. एखादा शाळेत चर्चा होत असते, मुलांना चर्चा होत असताना शिक्षकांनी जर विचारलं की बाबा रे एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक म्हणून तुझा एक दिवस कसा जाईल, किंवा त्याच कंपनीत तू जर कर्मचारी म्हणून काम केलास तर तुझा दिवस कसा जाईल, तर त्याच्या विचार करण्याच्या पद्धतींना एक वेगळा वाव मिळेल, दिशा मिळेल. आणि मुलं त्या दृष्टीनं म्हणजे दोन्हीकडं बाबा मी मालक होणार आहे म्हणून काय केलं पाहिजे, माझ्या जबाबदाऱ्या काय असतील, आणि मी कामगार जर कर्मचारी राहिलो तर माझ्या जबाबदाऱ्या काय असतील हे बघत जातील. त्याचबरोबर पत्र लिहायचं आपल्याला शाळेत शिकवलं जातं, मग तेच आपण एखाद्या कंपनीचं टेंडर कसं भरायचं किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांना अनाऊन्स करायचं काही गोष्टी, तर त्याचं सुद्धा कसं तयार करायचं, म्हणजे विषय तोच आहे तर त्याला थोडस टर्न देऊन आपण डायरेक्शन देऊन ते करायचं आहे. म्हणजे परीक्षेत सुद्धा पूर्वी आत्मकथा लिहायचं, मी किल्ला असलो तर किंवा झाड म्हणून, हे जर आपण वेगळ्या पद्धतीने मांडलं तर ते फार मुलांसाठी व्यवसायाच्या दृष्टीनं महत्वाचं होऊ शकतं. उदाहरणार्थ माझा आवडता सण, ह्याच्यावर आपण संस्कृती आपली समजण्यासाठी आपण त्याला शाळेत निबंध लिहि म्हणून सांगायचो किंवा तसे विषय यायचे, त्या क्षणाला तू कुठले व्यवसाय करू शकतोस हे जर पालकांनी घरात त्याला विचारलं तर तो सांगेल बाबा दिवाळीला मला जर सब्जेक्ट माझा आवडता विषय दिवाळी असेल तर मी फटाके विकेन, रांगोळी मी बिझनेस त्याचा चालू करेन किंवा कपड्याचा उद्योग मी चालू करू शकतो. सब्जेक्ट तेच आहेत, लिखाण तेच आहे, फक्त त्याची दिशा आपण थोडीफार बदलून त्यांना वेगळ्या डायरेक्शनला, व्यवसायाच्या डायरेक्शनला आपण वळवू शकतो. मग तो मिठाई लिहिल किंवा छोटे छोटे जे काय पंत्या रांगोळ्या जे काय असेल, मुलगी असेल तर तिला आवड असेल तर तसं ते लिहिल, मी पंत्या बनवेन किंवा रांगोळ्यांचं हे करेन. विचारांची दिशा आपण फक्त त्यांना बदलून कशा पद्धतीने द्यायची, व्यवसायाकडे वळवायची, तर अशा पद्धतीने शाळा आणि शिक्षक हे करत असताना पालकांचंही काम आहे. म्हणजे शाळेतले विषय जर तशा पद्धतीने होऊ लागले, व्हिजिट व्हायला लागल्या वेगवेगळ्या फॅक्टरीतनी, उद्योग व्यवसाय उत्पादन कसं होतं हे जर त्या मुलांना कळायला लागलं आणि त्या अनुषंगानं ते गोष्टी पालक विचारत राहिले त्यांना किंवा अशा पद्धतीनं त्यांना टर्न देत राहिले थोडे थोडे, तर नक्कीच मुलं व्यवसायाकडे वळण्यास प्रवृत्त होतील.
1: अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभव सुद्धा महत्वाचा आहे.
0: खरी शिक्षण ही अनुभवातूनच मिळते. पहिली गोष्ट, पुस्तकातून वाचलेलं आणि स्वतः करून पाहिलेलं यामध्ये खूप फरक आहे. शिकलेलं आपण विसरू शकतो एखाद्या वेळेस, पण जर ते अनुभवलं आपण तर ते आपल्या कायमच्या लक्षात राहतं. प्रत्यक्ष अनुभव का महत्वाचा आहे याचं म्हणजे मी घरातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. मुलांना मी असं काही प्रश्न विचारत होतो, डॉग काय करतो, तर ते रक्षण करतो, आपल्या घराची राखण करतो. मग मी एका मुलाला प्रश्न विचारला, लहान होता, हुशार होता, शहरात राहणारा, त्याला मी विचारलं की दूध कोण देतं, तर तो म्हणाला गवळी देतो, गवळी काका. आता प्रॅक्टिकली उत्तर बरोबर आहे, तिथं येऊन दूधवाला दूध देतो हेच पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष जाऊन तिथं फील्डवर काम करणं, बघणं, आता जे आपण बोललो की फॅक्टरी व्हिजिट राहणं, उत्पादन कसं होतं, ह्यांचे अनुभव आपण त्यांना देणं हे फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठीच आपल्याला जे शाळेत विज्ञान वगैरे ज्यावेळी शिकवत होते ते पहिला प्रॅक्टिकल करायला होतात, कृती होते, मग शिक्षक त्यांना येऊन सगळं ते रसायन वगैरे कसं काम करतं किंवा हे शिकवतात. तसंच व्यवहारात आहे, प्रत्यक्ष जेव्हा मी फील्डवर उतरेन त्यावेळी काय मार्केटिंग असतं, कुठल्या अडचणी येतात, कशा पद्धतीनं मला ते कस्टमरांना टॅकल करावं लागतं, कशा पद्धतीनं माल खरेदी करावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला अनुभवातूनच पुढे पुढे यावं लागतात. मग आपण व्यवसायात हा अनुभव प्रत्यक्ष घेणं यासाठीच महत्वाचं आहे.
1: आता नोकरी विरुद्ध व्यवसाय हा दृष्टिकोन बऱ्याचदा दिसतो, तर तो कसा बदलता येईल असं वाटतं?
0: नोकरी म्हणजे कदाचित ते सेफ समजलं जात आणि धंदा म्हणले की थोडस रिस्की आणि अनसर्टन्सी जास्त असते, त्यामध्ये अनिश्चितता असते. पण माझ्या दृष्टीनं नोकरी आणि व्यवसाय दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत. म्हणजे दोघं असतीलच तर समाजातलं ते व्यवस्थापन व्यवस्थित चालणार आहे. जर नोकऱ्या नसतील तर व्यवसाय काय करणार, जर कामगार नसतील तिथं किंवा कारागीर नसतील किंवा त्यांच्यातले कर्मचारी नसतील तर, आणि उद्योजकच नसतील तर ह्यांना नोकरी कोण देणार ज्यांचे स्किल त्या लेवलचं आहे. तर हे दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. त्या म्हणजे ह्यामध्ये नोकरी केली म्हणून त्यातही तेवढ्याच मेहनत लागते, वेळ द्यावा लागतो, आपले बुद्धिमत्ता त्यात सिद्ध करावं लागते, धंद्यातही तसेच कष्ट आहेत, वेळ द्यावा लागतो. म्हणजे दोन्हीतही रिस्क आहेत आणि संधीही आहेत, ते आपण ओळखणं पहिला महत्वाचं आहे. आणि मुलांना बालवयातच या पर्यायाबद्दल आपण सांग हे महत्वाचं आहे. नोकरी एक ऑप्शन आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्यवसायालाही प्राधान्य द्या आणि व्यवसायातही चांगलं घडू शकतं हे त्यांना समजावणं, त्या वयात त्याचं स्पष्टीकरण देणं, कुठं रिस्क आहे, कुठं तुम्ही प्रगती करू शकता, ह्या गोष्टी त्यांना सांगणं महत्वाचं आहे. आणि पालकांनी इथं साथ देणं महत्वाचे आहे. म्हणजे त्यांच्या क्षमता ओळखणं, त्यांच्या आवडीनुसार त्यांना मार्ग दाखवणं, त्याच्या आवडी काय आहेत, तो कुठं इंटरेस्ट घेऊन काम करणार आहे, हे सुद्धा पालकांनी पाहणं तितकंच गरजेचं आहे.

0: विचारांची मोकळीक दिली, प्रयोग करण्याची संधी दिली, मुलांना प्रोत्साहित केलं, तर समाजातला जो समतोल आहे नोकरी आणि व्यवसायाचा तो व्यवस्थित राहील. पुढे भविष्यात येणाऱ्या काही घडामोडी ज्या घडतील त्यांना ते सामोरं जाण्यासाठी सक्षम राहतील असं मला वाटतं.
1: डिजिटल युगात मुलांना कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात नवीन?
0: आता इंटरनेटमुळे शिक्षण सोपं झालेलं आहे आणि सर्वत्र पोहोचलेलं आहे. पूर्वी जर बघितलं तर 90s काळात ते साक्षरतेविषयीचं अभियान चालायचं आणि त्यावेळी लोकांना बोलवून तिथं आणायला लागत होतं. आज शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे कोरोनानंतर जर तुम्ही पाहिलं तर लोकांनी शाळेतनं क्लास चालू आहेत, घरात बसून शिक्षण घेत आहेत मुले, शिक्षिका शिकवत आहेत. टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे, तसंच डिजिटल साधनांमुळे जग जवळ आलेलं आहे. मला इथं बसून बाहेरच्या किंवा दुसऱ्या परराज्यातल्या ग्राहकाला काय पाहिजे आहे, त्याची नीड काय आहे हे तर कळतं. तिथून तो ऑर्डर देतो आणि माझ्या वेबसाईट किंवा इतर काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत तिथून मी ते सेल करू शकतो. नवीन नवीन जॉब्सही तयार झालेले आहेत. फ्रीलान्ससारख्या कन्सेप्ट आहेत, वर्क फ्रॉम सारख्या कन्सेप्ट जोर धरू लागलेले आहेत. म्हणजे केवळ आपल्या भागापुरतं किंवा आपल्या राज्यापुरतं मर्यादित न राहता बाहेरील जगातून सुद्धा आपल्याला काम मिळू शकतं किंवा व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. आणि त्या पद्धतीनं ह्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक करत आहेत आणि तेच तरुणांनी मुलांनी त्या पद्धतीनं जाणं म्हणजे काळाची गरज झालेली आहे पुढं. आणि जे कंटेंट क्रिएटर आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, याद्वारे तर स्वतःचं करिअर घडवत आहेत, पण ॲडव्हर्टाईज करणं, लोकांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा आता फार सोपं झालेलं आहे. पूर्वी ठराविकच माध्यमं असायची, पेपरमधनं ॲडव्हर्टाईज करा, रेडिओद्वारे, सामान्य व्यावसायिकाला काय टी व्ही वगैरे हे अफोर्डेबल नव्हतं त्यावेळी. पण ह्या माध्यमातूनच आता सोपं झाल्यामुळं कस्टमरांपर्यंत पोहोचायला आणि कस्टमरला पण मागणी जी आहे ती पूर्ण करायला दोन्ही प्लॅटफॉर्म सगळे ऑनलाईन झाल्यामुळं ते सोपं झालेलं आहे. आणि यामुळे व्यावसायिक आणि नोकरी करणारे दोघांनाही संधी ह्या तंत्रज्ञानामुळे आता सध्या उपलब्ध झालेली आहे.
1: मुलांना व्यावहारिक दृष्टिकोन कसा शिकवायला हवा, काही उदाहरण देऊन असं काही सांगता येईल?
0: होय, दैनंदिन गोष्टी ज्या आहेत आपल्या त्यातूनच आपल्याला म्हणजे खरेदी करताना त्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे. छोटे छोटे जबाबदाऱ्या देणं, बाजारात जाताना त्यांना घेऊन जाणे, बँकेत जाताना बँकेतले थोडे व्यवहार शिकवणे, बाल खातं नसेल तर ते काढणं, त्यांना ते ATM मधले पैसे काढणे भरणे हे शिकवणं, शिवाय सुरक्षिततेचे नियम काय असतील डिजिटल ते त्यांना सांगणे, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. बचत गुंतवणूकीची जे आहे त्याचं महत्त्व, व्यावहारिक दृष्टिकोन आपण या पद्धतीने हळूहळू डेव्हलप करू शकतो त्यांच्या बाबतीतला. कारण मुलं जे आहेत ते आपला शब्द लक्षात ठेवत नाहीत, ते आपली वागणूक, आपला सूर आणि आपली प्रतिक्रिया लक्षात ठेवतात आणि ह्या कृतीमुळेच व्यावहारिक दृष्टिकोन आपण डेव्हलप करू शकतो त्यांचा.
1: या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना काही सांगायचंय पालकांना किंवा मुलांना?
0: पालकांना मी म्हणेन की आजच्या काळात मुलं फक्त भविष्यातील नोकरी करण्यासाठीच नव्हे तर विचार करणारी, निर्णय घेणारी आणि स्वतःचा मार्ग घडवणारी मुलं आपल्याला घडवायची आहेत. केवळ गुणांवरच केंद्रित न राहता त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि यातूनच त्यांनी स्वतःचं नाही तर इतरांचं भविष्यही ते घडवतील.
1: पुढे जाऊन अजून काही करायची इच्छा आहे मुलांसाठी?
0: आहे, म्हणजे बाल उद्यमी यात्राच्या जे काही मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं अशा स्पर्धा भरवणे, त्यात काही विद्यार्थ्यांना शाळांना सहभागी करून घेणे असा माझा मानस आहे. त्यातूनच पुढे काही व्यावसायिक आणि हे जर माझ्याबरोबर जोडले गेले शाळा वगैरे त्यातून आणखी मोठ्या प्रमाणात ते करण्याची इच्छा आहे. शिवाय यूट्यूब चॅनलद्वारे मुलांना छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करणे, उदाहरणे देणे, म्हणजे फार मोठे व्यावसायिक त्यांच्या कथा न सांगता आपल्या भागातील जे काही व्यावसायिक आहेत त्यांना प्रेरित करतील अशा स्टोरीज तिथं उपलब्ध करून देणे हा माझा तिथं मानस आहे. पुढे
1: जे पुस्तक आपण लिहिले की मुलांमध्ये उद्योजकतेची उद्यमशीलतेची बीज विकसित होण्यासाठी, तर त्याविषयी आपण थोडं सांगावं.
0: ही वाटचाल जी मी केलेली आहे मुलांना बाजारात बसून त्यांना नॉलेज देण्यापर्यंत बाहेरचं कळवणे, समज निर्माण करणे, त्यांना हिंमत आणि विश्वास देणे, हीच कन्सेप्ट घेऊन इतर मुलांनाही ते कळावं समजावं ह्यासाठी मी ते बाल उद्यमी यात्रा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तीन विभागात मी ते डिवाइड केलेलं आहे. एक आहे फिजिकल पुस्तक जे की तुम्हाला डायरेक्ट बाल उद्यमी यात्रा इथून ऑर्डर करता येईल ते, आणि जे पालक मार्गदर्शन आहे म्हणजे कुठल्या वयाच्या टप्प्यात मुलांची समज काय निर्माण होत असते आणि पालकांनी कोणते निर्णय त्या त्या टप्प्यात घ्यायला पाहिजेत, त्यांना कोणते प्रश्न त्यांनी विचारले गेले पाहिजेत. म्हणजे एकाच वेळी काय होतं, पालकांनी एखादं काम सांगितलं तर मुलगा जर नाही म्हणला अरे तू एवढा मोठा झालास त्याला म्हणतो, आणि तिथंच त्यांनी मुलांना काय विचारलं तू लहान आहेस अजून तुला काय कळत नाही,

0: एकाच वेळी तू मोठा झालायस पण म्हणायचं, एकाच वेळी तू लहान आहेस म्हणायचं, मुलं कन्फ्यूज होतात त्या टायमाला. मग असे जे काही प्रश्न असतात की संवाद कसा असला पाहिजे, त्यांच्यातलं कसं घडामोडी घडल्या गेल्या पाहिजेत, ह्यासाठी आपण एक पालकांसाठी वेगळंच एक सेगमेंट येतं डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या वेबसाईटवर आपण दिलेलं आहे. आणि मुलांसाठी डिजिटल हबमध्ये आपण पुस्तकाचा जो सारांश आहे की मला वाटलं म्हणून हे पुस्तकातले टास्क करा असं नाही आहे, तर त्या टास्क करण्यामागची काय कारणं आहेत, किंवा म्हणजे हे पुस्तकाचा मूळ आत्मा आहे आपल्या प्रॅक्टिकल टास्क म्हणजे वाचणं शिकणं, इथंपर्यंत शालेय किंवा इतर पुस्तकात असतं, पण यात पूर्ण कार्य आपण दिलेलं आहे जे मुलांनी जाऊन प्रत्यक्ष पालकांच्या मदतीने ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे तो एक उपक्रमच आहे आणि त्या उपक्रम काय करायचं त्याचा सारांश आपण तिथे दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नमंजुषा दिलेली आहे, म्हणजे मुलांनी पुस्तकातलं शिकलं त्यांनी ते सोडवतात, वहीत सोडवतील, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जर ऑनलाईन जाऊन तिथं त्याचे प्रश्न वाचले तर उलट सुलट करून त्यांना प्रश्न विचारलेले आहेत जेणेकरून त्यांची बुद्धी थोडी त्या विषयाच्या बाबतीत तल्लक व्हावी, असे प्रश्न तिथे दिलेले आहेत. आणि पुस्तकाच्या व्यतिरिक्त ऑडिओ सिरीज आपण एक तयार केलेली आहे, म्हणजे मोठा विचार म्हणजे काय, निर्णय कसा घ्यावा, असे विषय आहेत जिथं मुलांच्या मानसिकतेचा टप्पा वाढत असताना कोणत्या पद्धतीने मुले विचार करतात आणि ते आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करायचं त्या विषयामधून, म्हणजे पुस्तकाशी रिलेटेड नाहीत पण जीवनात दैनंदिन उपयोगी होऊ शकतील, त्यांच्या शालेय जीवनात त्या गोष्टी त्यांना उपयोगी येतील अशा पद्धतीचं ते ऑडिओ सिरीज आहे. आणि शाळेत आपण जसे चार्ट लावतो भिंतीवरनी वगैरे, तसे व्यवसाय संदर्भाचे चार्ट मी तिथं तयार केलेले आहेत, ते चार्ट्स तिथं ते डाउनलोड करू शकतात, ऑडिओ डाउनलोड करू शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे पूर्णपणे त्यांना लर्निंग प्लॅटफॉर्म हा मुलांसाठी विनाशुल्क आपण तिथे दिलेलं आहे. पुस्तक तेवढं त्यांनी www.baludyamiyatra.com या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी मागवू शकतात.
1: तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी सर खूप शुभेच्छा. आणि आज इथे येऊन आपण जे काही मुलांसाठी मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: विद्यार्थी दशेमध्येच मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक व्यावसायिक कपिल दिवटे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली संपर्क 98508807001
1: श्रोते उद्योग जगत हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचा त्रास जाणवण्यास करायच्या उपाययोजना। घट्ट कपडे सैल करावेत, रुग्णाला ताबडतोब सावलीत आणि पंख्याखाली घेऊन जावं, थंड पाणी भरपूर प्रमाणात प्यायला द्यावं, रुग्णासभोवतालची गर्दी टाळावी, तातडीनं उपचारासाठी रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावं, जवळील आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्याशी संपर्क साधावा। आकाशवाणी सांगलीतर्फे ज

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या यायचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9:30 झालेत. प्रसारित करीत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा.

0: शरद जांभेकर यांच्या आवाजात मानापमान या नाटकातील पदरचना आपण ऐकली.
1: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

0: पटवर्धन या नाटकातील ही पदरचना पण ऐकली. प्रभुदेव सरदार यांच्या वाचात ही पदरचना होती गोविंदराव टेंबे यांची.
1: 20 दिवसात सेंद्रिय भाजी स्वतः कुंडीत पिकवा. निवासी प्रशिक्षण 30 व 31 मे रोजी. प्रशिक्षणासाठी nipht.org वेबसाइट पहा. लक्षात ठेवा nipht.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे KYC अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत KYC अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि पंचरत्न वधूवर संस्था आयोजित ब्राह्मण वधूवरांचा राज्यस्तरीय भव्य मेळावा रविवारी 31 मे रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम इथं बिनखंबी गणेश मंदिर जवळ कोल्हापूर. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क 98 81 29 18 63 आणि 72 19 890 380.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

सरिता भावे यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची पदरचना पण ऐकली. हे नाटक होतं संत गोरा कुंभार. श्रोते, या नाट्यपदाबरोबरच नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: हे आकाशवाणीचा सांगली केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ॲडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 42 वर्षाच्या महिलेची ही केस आपण बघणार आहोत ज्यांना व्हेरिकोज वेन्सचा त्रास होत होता आणि या कंडिशन मध्ये त्या ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आलेल्या होत्या. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय आणि कशामुळे या व्हेरिकोज वेन्स होतात, कारण काय, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आता वेन्स म्हणलं की रक्तवाहिन्या, हृदयाकडे येणारे रक्तवाहिन्या आपण ज्याला म्हणू. तर होतं कसं की म्हणजे जेव्हा पायाला रक्तपुरवठा होत असतो तेव्हा ते ग्रॅव्हिटीनुसार खाली जातं, पण अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जेव्हा ब्लड वर येत असतं तर त्यावेळेला ते तिथल्या रक्तवाहिन्यांची जी इलॅसिसिटी असते त्याच्यामुळे ते वरवर चढत असतं. पण जर का समजा म्हणजे काय म्हणतो त्या रक्तवाहिन्या जर का काही कारणाने कडक झाल्या, मग त्यामध्ये त्याचं कॅल्सिफिकेशन झालं किंवा म्हणजे त्या ठिकाणी जर का हीट वाढलेली असेल, तर अशी अनेक कारण आहेत त्याला, तर तिथल्या जर का रक्तवाहिन्यांची किंवा व्हेन्सची म्हणून प्रॉपरली आपण चढायला पाहिजे ते खाली जातं. पण आता कसं आपल्या म्हणजे रक्तवाहिन्या ची रचना अशी आहे तिथे फ्लॅप्स आहेत, म्हणजे वर रक्त जाऊ शकतं पण उलट्या दिशेला मात्र येता येत नाही. मग त्यावेळी उलट जायला लागले की तो फ्लॅप काय होतो, पटकन बंद होतो आणि मग तो बंद झाला की तिथे ते रक्त साठून राहतं, खालून वर जाणारं रक्त सुद्धा काय होतं तिथे थांबून जातं आणि मग त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्या अशा फुगून जातात. आणि व्हेन्स असतात त्या नेहमी सुपरफिशियल लेवलला असतात, आर्टरी थोड्या डीप लेवलला असतात, म्हणजे त्या सुपरफिशियल लेवलला असल्यामुळे वरच्या लेवलला असल्यामुळे त्या अशा फुगलेल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत आपल्याला दिसतात. असतं की एखादी मोठी नस जर का ब्लॉक झाली तिथे जर का रक्त वगैरे साठलं तर तिथे ते निळसर वगैरे दिसायला लागतं आणि त्याला ज्या काही कनेक्टेड ज्या काही मग छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून मग रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे मग ते हिरव्या व्हायला लागतात. आणि अशा अनेक मग जर का म्हणजे रक्तवाहिन्या जर का ब्लॉक झाल्या तर मग काय होतं की पाय दुखणं असेल किंवा टाच दुखणं असेल अशा सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता असते. आणि म्हणजे ज्या काही फुगलेल्या रक्तवाहिन्या असतात याला व्हेरिकोज वेन्स असं म्हणलं जातं.
2: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंध्यत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
3: आयुर्वेद मात्र काय म्हणतं की व्हेरिकोज वेन झालेले आहेत, बरोबर की नाही, तुम्ही जरी त्या ओपन करून दिल्या तरी परत होण्याची शक्यता असते. आणि आमच्याकडे अशा बरेच केसेस आलेले आहेत की ज्यांनी बाबा लेझर ट्रीटमेंट घेतली, व्हेरिकोज वेन्स तेवढ्या पुरत्या बऱ्या झाल्या, परत क्रिएट झाल्या, मग किती वेळा घ्यायची हाही प्रश्न येतो. आणि तुम्ही अतिवेळा घेऊ पण शकत नाही ते, बरोबर ना, शरीराला पण सहन झालं पाहिजे. तर त्यामुळे आयुर्वेदाचा पहिल्यापासून स्टँड असाच आहे की व्हेरिकोज वेन्स झाल्या असतील तर पहिल्यांदा तिथे हार्डनेस आलेलं आहे, वेन्स खराब झाल्या, तर त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये लोकल स्नेहन स्वेदन, बरोबर ना, त्यानंतर तिथे लेपन लेप वेगळ्या प्रकारचे, म्हणजे तिथल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य पहिल्यांदा काय करा, चांगलं करा. आणि सायमल्टेनियसली जो ब्लॉक झालेला आहे, बरोबर ना, म्हणजे आता मॉडर्नमध्ये इतके दिवस ट्रीटमेंट का नव्हती कारण तो ब्लॉक पुढे जाऊन अडकेल, आयुर्वेदामध्ये

0: पहिल्यापासून टेस्ट तर केली जाते, त्यासाठी तिथे जळू लावल्या जातात, बरोबर की नाही? आयुर्वेदामध्ये आम्ही जिथे बघतो ब्लॉकेजेस कुठे आहेत, आणि त्या ठिकाणी जर का जळू लावली तर ती काय करते, ते पूर्ण तिथलं सगळं जे काही ब्लॉकेजेस आहे तो काय करते, सक करून घेते. आणि जळूचा म्हणजे मेनली म्हणजे म्हणतो ना की गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते, कारण रक्तवाहिनीतून काय म्हणत रक्त जाणार आहे, ती जर का पितच राहिली तर मुश्किल काम होईल, बरोबर ना? पण तिचा गुणधर्मच असा आहे की ती फक्त खराब रक्त पिते, त्यामुळे जोपर्यंत तिथे ब्लॉकेजेस आहेत, खराब रक्त आहे, ती तेवढं शोषून घेते, आणि ते जर का निघून गेलं की मग ती वेन्स काय होते परत वर्किंग मध्ये येते. म्हणजे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करताना दोन्ही पद्धतीने केली जाते की बाबा रक्तवाहिनींचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, म्हणजे फ्युचर परत व्हेरी वेन्स होऊ नयेत, आणि आहेत त्या पण काय केल्या पाहिजेत, काढल्या पाहिजेत, बरोबर की नाही? तर त्यामुळे जर का व्हेरी वेन्सवर जर का परमनंटली जर का सोल्युशन पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रुती हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे, विकार, वंधत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराड मध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ऍडव्हान्स आयुर्वेद प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 10:05 झालेत. प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढी शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही, आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्याविषयी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी.
4: त्या
5: दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
4: बर. पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
5: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
4: दीपावली.
5: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
4: अर्थातच लक्ष्मी पूजन.
5: कुठल्या दिवशी येतं?
4: अमावस्येला.
5: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता? संपूर्ण घर साफ करून घेता,

0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता, घरातली जळमट काढता.
0: करे
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावास्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
0: हा हा.
1: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळला बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना?
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशी सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळावा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत

0: फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतो प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:15 झाले, प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

आरती अंकलेकर आणि सहकारी यांच्या आवाजात श्रीरंग गोडबोले यांची गीतरचनापणे केली. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दे धक्का या चित्रपटातील. श्रोते कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना साधना सरगम यांच्या आवाजात, चित्रपट आई शपथ.

आनंदी गोपाळ या चित्रपटासाठी प्रियांका बर्वे यांच्या आवाजात वैभव जोशी यांची गीतरचना पण ऐकली. संगीत तो ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं. श्रोतेहो या गीताबरोबर मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: उमंग एनसीईआरटी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
4: प्रभात वंदन,
5: रम्य प्रभात,
4: प्रसन्न वातावरण,
5: मंदिरातील घंटानाद,
4: घराघरातून येणारा धूपदीपांचा परिमळ,
5: यासोबतच साथ लाभते ती भक्तिगीतांची
4: जरूर ऐका। प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
5: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8
4: अर्थात 1251 किलोहर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
5: FM बँडच्या 106.6 MHz वरती
4: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती।
5: आकाशवाणी एक असं माध्यम
4: जे इतिहास,
5: वर्तमान आणि भविष्यातही।
3: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 11 वाजलेत। प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

0: किशोर कुमार यांच्या आवाजात साहिर लुधियानवी यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट दाग.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: साधारणतः 60 हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिग्गज संगीतकारांसोबतच स्वतःला सिद्ध करणारे आणि स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवणारे संगीतकार म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात त्यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया आणि ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही सुरेल गीतरचना.

0: मुकेश यांच्या आवाजात मजरू सुलतानपूर यांची गीतरचना पण ऐकली. चित्रपट पत्थर के जनम.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: घरगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते लक्ष्मीकांत परेलाल या संगीतकार जोडीपैकी लक्ष्मीकांत यांनी बालकलाकार म्हणून आपल्या चंदेरी दुनियेतील कारकिर्दीला सुरू

मुलाकात केली. भक्त, पुंडलिक, आखे यासारख्या चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारल्या. त्याचबरोबर लक्ष्मीकांत यांनी मेंडोलिन हे वाद्य शिकायलाही सुरुवात केली आणि हुस्नलाल भगतराम या संगीतकार जोडीपैकी हुस्नलाल यांच्याकडून ते व्हायोलिनही शिकले होते. श्रोत्यांनी जाणून घेऊया आणखीनही, पण या गीतानंतर.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात साहिर लुधियाना यांची गीतरचना पण ऐकली. चित्रपट होता इज्जत.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: श्रोते प्यारेलाल यांना सुद्धा लहान वयातच संगीत विषयाची आवड निर्माण झाली होती. ते सुद्धा अगदी वयाच्या 8व्या वर्षापासून व्हायोलिन शिकत होते. या दोघांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट म्हणजे पारसमणी. या पहिल्या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं आणि यातील गाणीही रसिक मनाला भोवली. श्रुती ऐकूया लता मंगेशकर आणि सहकार यांच्या आवाजात असद भोपाल यांची गीतरचना चित्रपट अर्थातच पारसमणी.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमाई यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या यायचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी सकाळी 9:30 पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: श्रोतेहो, लक्ष्मीकांत परेलाल यांच्या संगीताची जादू संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर पसरू लागली. या काळात अनेक हिट चित्रपट त्यांच्या संगीतानं सजले. असाच एक चित्रपट म्हणजे दोस्ती. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.
3: जब सदा

0: सुख तो अपना। तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता। सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली। पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगले।
1: श्रोताओ, कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असणारी चित्रपट सृष्टी आता एकदम कलरफुल झाली। याही काळात लक्ष्मीकांत पेरळ यांच्या संगीतानं रसिकांना मोहिनी घातली। या काळातील शागेत, पत्थर के सनम, मिलन, फर्ज यासारख्या चित्रपटांची जादू वेगळीच होती। सर्व चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले। असाच एक चित्रपट दो रास्ते, ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत महम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात।

जुन्याकाळातील शंकर जयकिशन, एस डी बर्मन यांसारख्या संगीतकारांसोबत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे लक्ष्मीकांत प्यारेलाल पुढच्या पिढीसोबतही तितक्याच खंबीरपणे आणि नाविन्यासह काम करायला तयार होते. आप आए बहार आई, मेरा गाव मेरा देश, आम मिलो सजना, हाथी मेरे साथी, सत्यम शिवम सुंदरम, एक दुजे के लिए यासारख्या अनेक चित्रपटांची यादी आपल्याला सांगता येईल. श्रोते, ऐकूया असंच एक गीत ड्रीम गर्ल या चित्रपटातील.

0: गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. शोधून आमच्या यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. प्रासंगिक या विशेष सदरामध्ये आपलं स्वागत. आज या प्रसारणामध्ये वरिष्ठ पत्रकार अतुल गुळवणी यांच्याद्वारे लिखित माहिती ऐकणार आहोत. स्मरण एका स्वातंत्र्यवीर साहित्यिकाचे.

रसिक श्रोते हो, आज 28 मे मराठी माणसाच्या इतिहासात, विचार विश्वात आणि राष्ट्रभक्तीच्या परंपरेत अत्यंत महत्वाचा असा दिवस, कारण आजच्या दिवशी एका महान क्रांतिकारकाचा, प्रखर राष्ट्रभक्ताचा, ज्येष्ठ साहित्यिकाचा, महाकवीचा आणि भाषाशास्त्रज्ञाचा जन्म झाला, आणि ते आहेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी माणूस यांचं नातं हे अतूट, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद असं आहे. राष्ट्रप्रेम, बुद्धिवाद, साहित्य सेवा आणि सामाजिक परिवर्तन यांचा अद्भुत संगम म्हणजेच सावरकरांचं व्यक्तिमत्व होय. सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर इथं झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात झालं. लहानपणापासूनच त्यांची बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि राष्ट्रभक्ती उठून दिसत होती. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी स्वदेशीचा फटका आणि स्वतंत्रतेचे स्तोत्र यांसारख्या प्रभावी रचना केल्या होत्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपल्या कुलदेवता भगवती समोर देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी घेतलेली शपथ त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरली. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि मस्कर यांच्या सहकार्यानं स्थापन केली. मित्रमेळा ही त्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती आणि पुढे त्याच संघटनेचं अभिनव भारत मध्ये रूपांतर झालं. इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या यंग इटली संस्थेच्या धर्तीवर हे नाव देण्यात आलं होतं. स्वातंत्र्य लढ्याची क्रांतिकारी बीज रुजवण्याचं मोठं कार्य या संघटनांनी केलं. इसवी सन 1905 मध्ये पुण्यात विदेशी कापडांची होळी करून सावरकरांनी स्वदेशी आंदोलनाला ज्वलंत स्वरूप दिलं. त्यांच्या प्रत्येक कृतीत राष्ट्रभक्तीचा ज्वाज्वल्य आविष्कार दिसून येत होता. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ थोर क्रांतिकारक आणि समाज सुधारक नव्हते, तर मराठी साहित्यातील अष्टपैलू साहित्यिक, महाकवी आणि भाषाशास्त्रज्ञही होते. कविता, महाकाव्य, नाटक, इतिहास लेखन, आत्मचरित्र आणि वैचारिक लेखन अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. अंदमानच्या काळ्या पाण्याच्या कारागृहातील अमानुष छळ, असह्य परिस्थिती आणि लेखनासाठी कोणतीही साधनं नसतानाही त्यांनी भिंतींवर, पानांवर आणि सहकाऱ्यांच्या स्मरणशक्तीत हजारो काव्यपंक्ती कोरल्या. कमला, विरहोच्छवास, महासागर आणि गोमांतक यांसारख्या श्रेष्ठ महाकाव्यांची निर्मिती त्यांनी या कठीण परिस्थितीत केली. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांचं देशभक्तीपर गीत आजही मराठी मनाला स्फूर्ती देतं. 1857 चे स्वातंत्र्य समर हा त्यांचा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा क्रांतिकारी इतिहास सांगणारा अत्यंत महत्वाचा दस्तऐवज मानला जातो. ब्रिटिशांनी हा ग्रंथ प्रकाशनापूर्वी जप्त केला, मात्र सावरकरांच्या सहकाऱ्यांनी तो इंग्लंड बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवलं. मूळ मराठी हस्तलिखित भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रकाशित झालं. माझी जन्मठेप या आत्मकथनात्मक ग्रंथातून त्यांनी अंदमानमधील अमानुष छळाचं आणि क्रांतिकारकांच्या त्यागाचं अत्यंत वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रण केलेलं आहे. मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठीही त्यांनी मोठं कार्य केलं. परकीय शब्दांच्या ऐवजी अस्सल मराठी किंवा संस्कृत प्रचुर शब्दांचा वापर व्हावा यासाठी त्यांनी सातत्यानं आग्रह धरला. दिग्दर्शक, महापौर, दिनांक, तारक यांसारखे शेकडो प्रतिशब्द त्यांनी मराठीला दिले. तसंच मराठी लिपी अधिक सुलभ करण्यासाठी सावरकर लिपीचाही प्रयोग त्यांनी केला. सावरकरांनी

0: आपल्या साहित्याद्वारे सामाजिक समतेचा पुरस्कार केला. संन्यासतखड आणि संगीत उत्तरक्रिया यांसारख्या नाटकांतून त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद आणि सामाजिक विषमता यांवर कठोर प्रहार करत विवेकवाद आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या या अफाट साहित्य सेवेचा गौरव म्हणून 1938 मध्ये मुंबई इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना बहाल करण्यात आला होता. राजद्रोहपर साहित्य प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून ब्रिटिशांनी त्यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावून काळ्या पाण्यावर पाठवलं. या घटनेचा सूड म्हणून मदनलाल धिंगरा यांनी लंडनमध्ये कर्झनवायलीचा वध केला, तर अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांना गोळ्या घालून ठार केलं. या सर्व घटनांमधून सावरकरांच्या विचारांचा प्रभाव किती व्यापक होता हे स्पष्ट होतंय. रत्नागिरी इथं सावरकर जवळपास 13 वर्ष स्थानबद्धतेत होते. मात्र त्या काळातही त्यांनी सामाजिक सुधारणा, अस्पृश्यता निर्मूलन आणि राष्ट्रजागृतीचं कार्य अखंडपणे सुरू ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कोल्हापूर आणि सांगलीशीही अत्यंत जवळचा आणि ऐतिहासिक संबंध राहिलेला आहे. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्त झाल्यानंतर 1937 मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानाला भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भेट घेत विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा केली होती. त्यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर अखेरच्या काळात सांगलीमध्ये वास्तव्यास होते. 16 मार्च 1945 रोजी त्यांचं सांगलीत निधन झालं. 1937 ते 1944 या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगली आणि मिरजेला तब्बल 5 वेळा भेटी दिल्या. या दौऱ्यांमध्ये त्यांनी मराठी भाषा शुद्धी मोहिमेत सहभाग घेतला आणि अनेक प्रभावी व्याख्यानही दिली. आजही सांगलीमध्ये बाबाराव सावरकरांचा स्मारक राष्ट्रभक्तीची प्रेरणा देत उभा आहे. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सावरकरांचे विचार आणि साहित्याचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. त्यांच्या जयंती दिनानिमित्त अनेक सांस्कृतिक, साहित्यिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. आधुनिक विचारधारा, विज्ञान निष्ठा आणि बुद्धिवाद यांचा पुरस्कार करत हिंदू समाजातील सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आजही सावरकरांच्या विचारांचा वारसा प्रभावीपणे पुढे नेला जातोय. त्यांच्या साहित्याचा सातत्यानं अभ्यास केला जात आहे. त्यांच्या लेखणीतून आणि विचारांमधून नव्या पिढीतील साहित्यिक, अभ्यासक आणि राष्ट्रभक्त प्रेरणा घेत आहेत. थोर स्वातंत्र्य सेनानी, प्रखर राष्ट्रभक्त, प्रतिभावंत साहित्यिक आणि मराठी भाषेचे अभिमानी उपासक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
1: प्रासंगिक या सदरांतर्गत स्मरण एका स्वातंत्र्यवीर साहित्यिकाचे याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वरूपात धनश्री केरीपाळ यांचा आणि लेखन केलं होतं अतुल गोळवणी यांनी. श्रोतेहो, ऐकूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीच गीतरचना लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात.

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

अठेक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम युनिटच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गरमीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाराची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गरमीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाताई.
1: नमस्कार राखीताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलं. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे. तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाताई कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडका तुम्ही त्याला लावलेला आहे की बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो. आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपनही आहे हा प्रवास. नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटले नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागतात डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्याचा वापर करत नाही, सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली, मला म्हणते एक्सक्यूज मी व्हेअर इज रेस्ट रूम. मी म्हणलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलवर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असेल तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हणलं सर की जाणं तिकडं होय काय माहिती भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान छान स्टाईल असते वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा किंवा संवाद फेक जी म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखी एक

0: महत्त्वाचं. तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँडअप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडनमध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटा खेडा आहे, 1500-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे, तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांब पर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलून, मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात, कारण ते परस्यू करत होते, रेग्युलरली ईमेल करत होते. आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करू. म्हणजे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे एक तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता, मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी एक तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो ऑपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
0: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या,
1: हो
0: तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
1: येस, खूप मस्त, बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली आणि माझी जी ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
0: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा.
1: हो,
0: तर थोडी उत्सुकता आहे नेहाताई की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
1: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथेच शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता. त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हता. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
0: बरं,
1: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
0: बरं,
1: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर

0: फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या, तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे. कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो. त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वी पर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी पुण्याला गेली, तिथे इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणीच पासूनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती. सो मग ते मला करावंच लागलं, इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझा जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना, मला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड, कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला बहरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणार झालं? मग कशा वळणार?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा नाटक आणि सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचंच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे, मी कुठेही जाऊन भाग घेते. म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्समध्ये असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते. म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वराडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ती कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघावं काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे. कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडस लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे, कसं आहे, त्याचा आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होतात आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं. माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप वा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे
1: आणि कमी वेळेमध्ये
0: हो
1: आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिलं आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू

0: गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती किंवा खेड्यातल्या आपल्या गमती विदर्भातल्या आपल्या गमती किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला किंवा महिला म्हणून सटायर सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर किंवा गावातली बाई म्हणून सटायर सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?
0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का हे असं कोण बोलते अरे असेच बोलतो आम्ही म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना इच्छी वाटायचं लोकांना जे वाटायचं ते वाटायचं पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळाच लहेजा आहे मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं श्रोत्यांचं प्रेक्षकांचं.
0: इव्हन लंडनमध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आहे इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे तसं तुमची पण एक लाईन आहे तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे.

0: आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करा, तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडस लिहिण्याचं थोडस येत होतं थोडस, तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात, पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोन मधनं, त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला, बनवला आणि टाकला युट्यूबवर. आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझ्या युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसांमध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी IAS IPS ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले, मग लोकांनी त्याला इमिटेट करून बनवलं. आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली, तर मी आहे वाटणे ते. म्हणजे लोकांना असं वाटतं की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून, पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं, ऑफिस पण बंद होते, तर पण मग केलं, म्हणजे करायचं होतंच आपल्याला, तर केलं.
1: बरोबर, सगळ्यांच्या लाडक्या ठुमरी नाही, इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं. त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काही

सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं की आम्ही सिनेमा लिहिला की मी हे लिहिलं की ते बनवलं त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं सिनेमा लिहिला म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना ऐकलंच नाही ना आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल की मी हे करू शकते का खरंच मी करू शकते का म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुणे मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे त्यातनं आपल्याला शिकायचं आहे पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करू

0: असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं. त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे. कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो, कसं करू, काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून डॉक्युमेंटरी शूट केली. आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो तर तो पूर्ण मी शूट केला, आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला, आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्मकडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेन की नाटक आणि फिल्म्स याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं तारेवरची
0: बाईला
1: सगळं शक्य आहे.
0: नाही असं काही नाही,
1: जिद्दी आहेत बाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असत. बरं नेहा ताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे, पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही, आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आज इथे सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे या कलेच्या क्षेत्रामध्ये, आणि खूप छान संदेश दिला मैत्रिणींना, खूप छान पद्धतीने सांगितला, मस्त हसवलं, छान मनमोकळ्या गप्पा झाल्या, सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सो मच राखीताई, आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं आज. सो थँक्यू सो मच.
1: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसाच जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी, हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेकबुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ते, ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता चंचलता गतिशीलता झरझर मनात साठते. तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसावू या वळणावर सारखे अल्पकालिक कासेना मिळतं. आपलं मन अशांत असेल आजारी असेल तर कोणत्याही बाह्य उपयोग

मन के हारे हार है, मन के जीते जीत। यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा। चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे। थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते। आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही। आपले काम निष्ठेने करणे, मनाची साद ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे, हाच जीवनातील राम आहे। यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे। कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते। म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे। वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा। त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे। पण अशी साधना असे साधक विरळच दिसतात। चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाची ग्रहण लागलेले आहे। उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे। त्यामुळे तर्कबुद्धीची विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते। त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत। बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो। सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं। सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो। मनाची सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे। मूड बदलतात ना हो, तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही। सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना तुझे ऋतू इथे पाऊलडले असेच होऊन जाते। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते। मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे। आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते। एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील। समाधान संतोष ही फार मोठी संपदा आहे। मनाला ओळखा, पारखा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही। मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा। मना सज्जना भक्तिपंथेची जावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच। चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता, कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचीच कार्य होय। माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे। वृक्षवल्ली

आम्हा सोयरे वनचरे यासाठी ही हाच धर्म आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीराला श्रमाने झिजवावे मनाला स्वस्थ ठेवावे धरणीच्या कुशीत सुखी निजवावे या तनुला परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारत हे असच का नि ते तसच का तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं पलायनवादी वृत्ती उफाळते किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्ण विरामाची नाल ठोकली जाते विचारशक्तीला खीळ बसते असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का. संतांनी कळवळून म्हटले आहे बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे नाही का. नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू मी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी सितप्रज्ञासारखे स्थिर स्वतःशी संवाद करण्यात गुंग. असे लेखन करताना सहजच मनात येतं फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश सारे डोजचेच तरीही नवा सुवास सुवास. मनातील मळब दूर होऊन नवविचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरा

होतं. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूक बळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांची त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळा मिट्ट अंधार, आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते.

या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध उत्तमोत्तमाला प्रवाही करणे. मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी

त्याच्या मार्गक्रमणासाठी सुसंवादी पथिक होऊया. मनाची ये गुंती गुंफियला शिला, तिच्या म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशावेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचेत. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:05:44 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया हळदी कुंकू या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: श्रोतो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया निखारे या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत। संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका http://awards.gov.in. निवेदन संपलं.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत.

सुरेलपणे साकारले गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर स्वरांजली.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गंगाधर भांबरे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

लक्ष्मीची पावले या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि रंजना पेठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

ఆకాశవాణి ముంబై. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्यात

0: पूर्व फेरीत प्रवेश. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, उसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईदनिमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या सीयूईटी यूजी अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र प्रसिद्ध करण्यात आली असून ती cuet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज

0: वरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत. तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून माल वाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमाप्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 KHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी

0: 629,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676,29,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्याअंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत. ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3,173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3,612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149,75,00,000 रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 166 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4,80,48,000 रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते आमचे

कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि 51 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं जी आर पालकर यांचं गीत.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं ग आर पालकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बा भ बोरकर यांची रचना सुधा वाटवे यांच्या स्वरात.

0: सुधा वाटवे यांनी गायलेलं बा भ बोरकर यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा ठीक 1:55 झाला आहे. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके

श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत साहित्यावर आधारित चित्रपटांबाबत आपण

0: जाणून घेणार आहोत. आजच्या भागात ऐकूया देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एका अशा कला प्रकाराबद्दल बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे. दोन्हीत आपल्याला आनंद, जीवनदर्शन आणि दृष्टी मिळू शकते. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपली स्वप्न चिरडली जाऊ शकतात, आपले प्रयत्न विफल होतात, निराशा येते. अशा वेळी आपल्या मनाला आसरा असतो तो साहित्यातील शब्दांचा, चित्रपटातील एखाद्या दृश्याचा, कधी वाचलेलं पुस्तक, त्यातील शब्द आणि भाव अचानक जागे होऊन आपल्याला आधार देतात, उमेद जागवतात. आलाय ना हा अनुभव तुम्हालाही? साहित्यात शब्दातून जग निर्माण होतो तर चित्रपटाची भाषा दृश्यातून उमटते. साहित्यिक 100 शब्दाचं वर्णन परिसर वाचकांच्या मनात उभा करतो, तोच परिसर क्षणार्धात दृश्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. माध्यमांतर असं केलं की या बाबी होणं साहजिकच आहे. प्रत्येक माध्यमाची खासियत आणि कमतरता भिन्न असल्याने हे बदल स्वाभाविक आहेत. त्यामुळे साहित्यात श्रेष्ठ असं समजायचं काही कारण नाही. खरं तर तसा भेद करूही नये, त्यात रस घेऊन माध्यमाचं महत्व ठरवावं. काही बाबतीत साहित्यातील शब्द महत्वाचा ठरेल, पण त्याचा चित्रपटीय आविष्कार, संगीत, चित्रीकरण, अभिनय ह्या त्या माध्यमाच्या महत्वाच्या अंगांमुळे अधिक परिणामकारक ठरेल. इथं कोणतं माध्यम श्रेष्ठ, कोणतं कनिष्ठ हे ठरवायची स्पर्धाच नाहीये. मनावर होणाऱ्या परिणामांचे पडसाद टिपणं, दोन्हीचे सामर्थ्य समजून घेणं, घाईने शेरेबाजी न करता रसिकता जाणवणं हे आहे. हिंदी मराठी चित्रपटांना आरंभीच्या काळात साहित्याने चांगलाच उठाव दिला. हिंदीत बंगालच्या साहित्याने आघाडी घेतलेली दिसते. विभूतीभूषण बंदोपाध्याय, शरदचंद्र चटर्जी ही नावं सहज आठवली. त्यांच्या कादंबऱ्यावरती वेगवेगळ्या काळातील दिग्दर्शकांनी चित्रपट केले. उदाहरणार्थ देवदास कादंबरी होती तर 3 चित्रपट बनले. कथा तर सांगत बसत नाही, पण त्यातील कथानकाने वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं हे निश्चित. वास्तविक यातील नायक देवदास हा काही नेहमीच्या चित्रपटात असतो तसा ही वॅन नाही आहे. बहुतेक बंगाली साहित्यात नायिका ह्या अधिक कडखर आणि प्रेमासाठी रूढीच्या विरोधात जायला डगमगत नाहीत. देवदासमध्ये ती हिंमत नसते, पण देवदासच्या बरोबर राहायला मिळावं आणि अर्थात विवाह व्हावा म्हणून एकदा पारो सगळं सोडून रात्री त्याच्याकडे येते. पण त्याची हिंमत नसते. तो म्हणतो, हे धाडस तू का केलंस? मी तुला बदनाम केला तर? इतका तो दुबळा. तीच गोष्ट त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या आणि आपला व्यवसाय सोडून जोगीन बनलेल्या चंद्रमुखीला आपलं करायचं धैर्य देखील त्याच्यात नव्हतं. तरीही तो हिरो होता आणि आहे याचं रहस्य कथेत आणि चित्रकरणात आहे. हिरो नेहमीच उदात्त वागणार, सारी बंधनं तोडणारा असाच हवा असं काही नाहीये. देवदास हा सामान्यातील एक असू शकतो. एकेकाळी तरुणा देवदास सिंड्रोम झाला होता. जिसे तू कबूल करले वो अदा कहां से लाओ, तेरे दिल को जो लुभाए वो गीत कहां से लाओ. नायिकेने सर्वस्व द्यावे आणि नायक दुबळेपणाने ते घेऊ नये. सुशिक्षित, सुस्वभावी असूनही तो पारोला कधीच विसरू शकणार नाही.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला देवदास या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:20 झाले आहेत. पुनः प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हवामान आकाश ढगाळलेलं राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या

0: आकाशवाणी या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमामध्ये फेरोमोन सापळे याविषयी माहिती आपण ऐकूया. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये भौतिक उपाय म्हणून फेरोमोन सापळे उपयुक्त ठरतात. फेरोमोन्स म्हणजे कीटकांचे लैंगिक गंध मिलनासाठी मादी कीटक आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात की जे संवेदनाचे कार्य करतात. कृत्रिमरित्या असे अनेक कामगंध विकसित केले आणि मग कीड नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन सापळे तयार केले. प्रामुख्याने किडींच्या प्रादुर्भावाची पूर्वकल्पना घेणे, एकत्रितपणे किडी सापळ्यात पकडणे आणि कीटकांच्या मिलनात अडथळा उत्पन्न करणे या तीन कारणांसाठी सापळे तयार करण्यात आले. फेरोमोन सापळ्याचे वॉटर ट्रॅप्स, फनेल ट्रॅप्स, रक्षक ट्रॅप्स असे प्रकार आहेत. सापळ्यात वेगवेगळ्या मादी किडीचे कृत्रिमरित्या तयार केलेले कामगंध बसवावे लागतात. त्यालाच प्रलोभन कुपी असे म्हणतात. या कामगंध कुपीकडे नर पतंग मिलनासाठी आकर्षिले जातात. त्यावेळी ते सापळ्याच्या खाली लावलेल्या प्लास्टिक पिशवीत पडतात, अडकतात आणि त्यांचा आपल्याला नाश करता येतो. त्यामुळे मिलनात अडथळा येतो आणि मग पुढची संख्या नियंत्रितच ठेवली जाते. वॉटर ट्रॅप्स या सापळ्याचा वापर प्रामुख्याने वांग्यावरच्या शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळीसाठी, ट्यूसिन युर कोबी फ्लॉवर मधल्या गड्डा पोखरणाऱ्या अळीसाठी, डीबीएम ल्यूर उसावरील खोडकिडीसाठी, ईएसबी ल्यूर इत्यादींचा वापर केला जातो. वॉटर ट्रॅप्स छत्रीच्या आकाराचे असतात. या ट्रॅप्समध्ये खालच्या पिवळ्या रंगाच्या पिशवीत पाणी आणि गोडे तेल असते. यात पतंग पडतात आणि मरतात. जमिनीपासून 2 फुटावर काठीच्या आधाराने प्रति एकरी 16 सापळे बसवावेत. वरचेवर ल्यूर बदलावेत. हरभऱ्यावरील घाटे अळी, सोयाबीनवरील लष्करी अळी, टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी, तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी, कपाशीवरील शेंद्री बोंड अळी, ढोबळी मिरचीवरील फळ पोखरणारी अळी, सूर्यफूल भुईमुगावरील पानं कुरतडणारी अळी इत्यादींच्या नियंत्रणासाठी फनेल ट्रॅप्स वापरतात. फनेल ट्रॅप्स पीक फुलावर येण्याच्या वेळी लागवडीनंतर महिन्याभरात एकरात 10 ते 12 फनेल उभे करावेत. रक्षक सापळे हे प्रामुख्याने वेलवर्गीय भाजीपाला, पेरू, आंबा यावर येणाऱ्या फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरतात. काकडी, कलिंगड, खरबूज, दुधी भोपळा, दोडका, कारली, गिलकी, पेरू आणि आंबा या पिकांचं फळमाशी नुकसान करते. तिच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे उपयोगी पडतात. एकरी 4 ते 6 सापळे विखुरलेल्या स्थितीत बसवावेत. फळमाशीसाठी वापरात असलेले कॅप्सूल 15 दिवसांनी बदलावेत. चिकट सापळे गडद पिवळे आणि गडद निळ्या रंगाचे असतात. पिवळे सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा आणि नागळीसाठी, तर निळे सापळे फुलकिडे आणि मावा या किडींना आकर्षित करतात. स्ट्रॅप्सच्या दोन्ही बाजूंना चिकट द्रव लावलेला असतो. कीटक आकर्षिले जातात आणि चिकटले जातात. एका एकरात 20 सापळे लावावेत. वेगवेगळ्या किडींचे वेगवेगळे कामगंध वापरून किडींचे नियंत्रण फेरोमोन सापळ्याने केलं जातं. अशा या फेरोमोन सापळ्याचे अनेक फायदे होतात.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण फेरोमोन सापळे याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वरूपा स्वप्निता शिंदे यांचा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळी यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर. स्वरांजली
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. सगळ्यात आधी जाणून घेऊया पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे काय. डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये होणारे काही अनिश्चित आणि चिंताजनक शारीरिक आणि भावनात्मक जे बदल असतात त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. जनरली डिलिव्हरीनंतरच्या काही आठवड्यात किंवा वर्षभरानंतर हे बदल जाणवावे लागतात. याचा परिणाम इमोशनल, वैचारिक क्षमता, झोप, बाळासोबतचे तिचे बॉन्डिंग व संपूर्ण हेल्थवर होतो. आपल्याला वाटतं की हा आजार किंवा ही कंडिशन भारतामध्ये नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ बाळंतिणीची काळजी घेणारे कोणी ना कोणी घरी असतेच. डिप्रेशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे फिरकू शकत नाहीत, कारण बाळ झालं की सोहळे सुरू होतात. पाचवीची पूजा, बारसे, जेवण, अन्नप्राशन संस्कार असे अनेक सोहळे होतात. तरीही आपल्याकडे ह्या केसेस सध्या वाढताना दिसत आहेत. आता हा आजार का होतो याची कारणं आपण पाहूया. यामध्ये काही महत्वाचे घटक आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे हॉर्मोनल शिफ्ट. डिलिव्हरीच्या दरम्यान होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यामध्ये मेजर बदल हे एक सर्वात महत्वाचं कारण आहे. स्ट्रेस हॉर्मोनचा स्पाईक, डिलिव्हरीनंतर होणारा थायरॉइडचा इम्बॅलन्स, तसंच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, मेजरली आयर्न डिफिशियन्सी, B12 किंवा D3ची डिफिशियन्सी ही महत्वाची कारणं यामध्ये येतात. दुसरं महत्वाचं कारण आहे फिजिकल एक्झॉशन. रात्री बाळाला दूध पाजण्यासाठी किंवा बाळाचं रडणं वगैरे ह्यामुळे होणारी अपुरी झोप, तसंच ॲनिमियामुळे आलेला थकवा, सिझेरियनमध्ये होणाऱ्या वेदना असतील किंवा ब्रेस्ट फिडिंगमध्ये येणाऱ्या समस्या ही याची कारणं आहेत. तिसरा घटक म्हणजे भारतीय संस्कृती किंवा रूढीशी निगडीत कारण. स्त्रियांमध्ये सतत एक आदर्श सून किंवा आदर्श माता होण्याचं प्रेशर असतं, हेही याचं एक प्रमुख कारण आहे. काही कुटुंबामध्ये मुलगा होण्यासाठी दबाव असतो, हेही याचं एक कारण आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वडीलधाऱ्या व्यक्ती सतत काही ना काही सूचना देत असतात. या दबावामुळे मोकळेपणाने वावरता न येणं हे सुद्धा याचं एक कारण आहे. बाळाला सांभाळतानाही सततच्या सूचनांचा भडीमार करत राहणं हेही यामध्ये एक येतं. मानसिक आरोग्यासाठी तज्ज्ञांची मदत घेताना संकोच वाटणं हेही याचं एक कारण आहे. यानंतर चौथं महत्वाचं कारण सामाजिक व भावनिक गोंधळ. यामध्ये नवऱ्याचा सपोर्ट किंवा संवाद याची कमतरता भासणं, डिलिव्हरीच्या दरम्यान आर्थिक ताण किंवा नोकरीची अनिश्चितता हेही एक कारण आहे. घर व मित्रांपासून लांब राहणं, म्हणजे काही लोक नोकरीनिमित्त अदर स्टेटमध्ये राहतात किंवा देशाबाहेर राहतात, त्यांना मनमोकळेपणाने संवाद साधता येत नाही किंवा मदतीची कमतरता भासते. यासोबतच अँझायटी व डिप्रेशनची हिस्ट्री असणं हाही यामध्ये एक महत्वाचा घटक असू शकतो. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण याची लक्षणं व चिकित्सा जाणून घेऊया. नमस्कार.
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायू क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये तयार होणारे एन्झाईम्स हे त्याचे मुख्य कार्यकारी घटक असतात. हे एन्झाईम्स घाण तेल चरबी आणि सेंद्रिय पदार्थांचं विघटन करतात. उदाहरणार्थ लिपेस हे एन्झाईम चरबीचं विघटन करतं.

प्रोटीअस प्रथिनांचं विघटन करतं आणि ॲमायलेज स्टार्चचं विघटन करतं. त्यामुळे बायो क्लिन्झर अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता करू शकतो. या प्रक्रियेमध्ये तयार होणारा ॲसिटिक ॲसिड हा एक महत्वाचा घटक आहे. हे ॲसिड जंतुनाशक म्हणून कार्य करतं आणि दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं. याशिवाय फ्लॅवोनॉइड्स, टॅनिन्स आणि सॅपोनिन्स यासारखे घटक सुद्धा तयार होतात. ते स्वच्छतेमध्ये आणि जंतुनाशकात महत्वाची भूमिका बजावतात. बायो क्लिन्झर तयार करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वप्रथम वापरलेलं भांडं स्वच्छ आणि कोरडं असावं. मिश्रणामध्ये प्लॅस्टिक, काच किंवा धातूचे हानिकारक पदार्थ नसावेत. तसंच फर्मेंटेशन दरम्यान भांडं पूर्णपणे हवाबंद ठेवू नये, कारण गॅस तयार होतो. वेळोवेळी गॅस बाहेर सोडणं आवश्यक आहे. या प्रक्रियेचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती पूर्णपणे नैसर्गिक आणि पर्यावरण पूरक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिम रसायन वापरलं जात नाही, त्यामुळे तयार होणारा बायो क्लिन्झर सुरक्षित असतो आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोचवत नाही. बायो क्लिन्झर तयार करण्याची ही प्रक्रिया केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित नाही, तर मोठ्या प्रमाणावर देखील वापरता येते. शाळा, महाविद्यालये, उद्योग आणि सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बायो क्लिन्झर तयार करून त्याचा उपयोग करता येतो. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सुधारतं आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लागतो. याशिवाय या प्रक्रियेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढते. लोक स्वतः सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून उपयुक्त उत्पादन तयार करू लागतात. त्यामुळे वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना प्रत्यक्षात येते. शेवटी बायो क्लिन्झरची निर्मिती प्रक्रिया ही एक साधी, स्वस्त आणि प्रभावी पद्धत आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो आणि सुरक्षित स्वच्छता साधन तयार करू शकतो. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती मुख्यतः फर्मेंटेशन प्रक्रियेवर आधारित आहे. या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका असते. फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा, गूळ यामध्ये नैसर्गिकरित्या उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि यीस्ट हे सूक्ष्मजीव गुळामधील साखरेचं विघटन करतात. या विघटन प्रक्रियेमुळे विविध प्रकारचे एन्झाइम्स आणि सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही प्रक्रिया अंशतः एनारोबिक वातावरणात घडते, ज्यामुळे विशिष्ट प्रकारचे सूक्ष्मजीव सक्रिय होतात. या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम गुळामधील सुक्रोज या साखरेचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये रूपांतर होतं. त्यानंतर सूक्ष्मजीव या साध्या साखरेचं विघटन करून ऊर्जा निर्माण करतात. या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साईड, अल्कोहोल आणि विविध सेंद्रिय आम्ल तयार होतात. ही जैवरासायनिक प्रक्रिया बायो क्लिन्झर तयार होण्याचा मुख्य आधार आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 2:15 दोपहर समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. ठीक 2:15.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर श्रोतो आमचे कार्यक्रम एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30 आणि 40 सेकंद होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी. दादराचे बोल आहेत, भीगी जाऊ मैं पिया बचाए कैसे. सावनचे बोल आहेत, तुम बिन विदेशी फियर वा कैसे काटे बरसात. कजरी बोल आहेत, बैरी काटे सताए. यांना साथ संगत अशी आहे, तबल्याची साथ आहे मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ आहे अभिषेक काठे यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन. सुरुवातीला दादरा, नंतर सावन आणि कजरी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋतुजा लाड यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. सुरुवातीला दादरा, सावन आणि कजरी यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ होती अभिषेक काथे यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोतो, आज संध्याकाळी 5:02 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महेश राव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहात, राग भीमपलास, आणि रात्री 10 गोविंदराव दंताळे यांचं गायन राग जोगिया. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत. ठीक 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश। सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा। भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज। आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते। शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही। यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले। 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदे

0: मागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या पाचही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगतीसंदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी

0: काम, असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृह मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने म्हैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध व्यापार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 3:10 आणि 12 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत सायंकाळी ठीक 4:58 दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार.

0: समझे
1: अज समझे।

मध्यम लहरी 249° 8.1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपलं स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकणार आहोत चित्चोर या चित्रपटातील येशुदास यांनी गायलेलं हे गीत.

चितचोर या चित्रपटातील यशुदास यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतो हो, आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये यानंतर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातील फर्स्ट लव्ह स्टोरी या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे अंजान यांची आणि संगीत आहे बप्पी लहरी यांचं.

0: श्रोतेहो फर्स्ट लव्ह स्टोरी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. आपण आस्वाद घेताय हिंदी चित्रपट संगीताचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी. जरूर ऐका दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये श्रोतेहो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमामध्ये आता यानंतर आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांची गीतरचना. ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. ऐकूया तर बॉबी या चित्रपटातील शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं हे गीत.

0: बॉबी या चित्रपटातील शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकलं.
1: पहाटेची मंद वाऱ्याची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारी निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती. आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे.
0: कार्यक्रमामध्ये आता यानंतर आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि मनहर उदास यांनी गायलेलं हिरो या चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात. आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 kHz वर 100.6 MHz FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
2: श्रोतेहो कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात सरगम या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरातील गीत. गीतरचना आहे आनंद बक्षी यांची आणि संगीत आहे लक्ष्मीकांत पेरेलाल यांचं.

हॅलो हाय आणि नमस्कार मित्रांनो, युववाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशक अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि त्याची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ते नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं.

तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यानपिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभे असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्र

आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभे असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या, मग चला घेऊया.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेद विश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेद विश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या व्हेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट मुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित

0: क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
3: थँक्यू मॅडम.
2: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
3: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाचा कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वीनंतर डिप्लोमाला, 12वीनंतर इंजिनिअरिंगला किंवा MTech आणि PhD करून पण येऊ शकतो. तर कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
2: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
3: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वे मध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
2: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर्स मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
3: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
2: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
3: हो नक्कीच, तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले असतात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझाईनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि

0: कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही तर ते स्मार्ट आणि एआय विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांचे नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
1: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
0: नक्कीच. सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत. जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्याकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेल्या आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करताना बनवता, डिझाईन, उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा. सर आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारने किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरता म्हणजे आता स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात. तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होतात.
1: ओके. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तिथे दोन वेगवेगळे आहे. तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंड इयरला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे सगळं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स जायचं असेल किंवा आयटी सेक्टर जायचं असेल तर सर्वात आधी त्यांची जी प्रोसेस आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस त्यामध्ये डीटीई राबवत असते. त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतो त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटी एक प्रोसेस आहे. सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यू एक्झाम तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची. त्यात मुलांनी अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्व मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण. कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते. मुलांनी ही तयारी पूर्वतयारी आपण म्हणता येईल ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे त्यातला रेप्युटेशन त्याच्या कट ऑफ काय हे एकदा बघून घ्यावं त्यांनी म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे ही नाही तर मग दुसरं किंवा तिसरं आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ तर आपल्या आपल्या पर्सेंटेज नुसार आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंट नुसार आणि

0: आपल्या स्कोपनुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवली आणि मार्क चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजात तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परस्यू करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याचे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचे नॉलेज याची गरज चांगलं नाही पण ऍटलीस्ट त्याच्यात त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअर मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत भविष्यात यातले 10%, 20%, 30% विषय नाही शिकणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग, नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन गेलं हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करतात त्या लक्षात.
1: बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचा माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्यावेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
0: नक्कीच, खूप अनुभव आहे या सर्व गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतेही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये या फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलीस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केला, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप छान सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता येतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत या सगळ्या, आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटतं पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
1: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
0: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीत होती की मला माझं स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राइज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचा स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आहे. 4 वर्ष स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची. आपण त्यांना सपोर्ट केला तर मला वाटतं खूप चांगलं
1: करतील. जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
0: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेज मध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतःच हाताने सुरू करा. इलेक्ट्रॉनिक सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस यांना खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशस्वी करावं नेऊन ठेवेल.
1: नक्कीच नक्कीच. सर आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या

0: पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि अथांग सागरालाही आपल्या विचारांनी थरारून सोडणाऱ्या क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. श्रोतेहो, आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये संताराम घाडगे आणि सहकाऱ्यांनी गायलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील पोवाडा आता आपण ऐकणार आहोत.

चढताचं बोटीवर सुरू केले कार्याला हर नाम सिंह हा तरुण त्यानं भेटेला

0: होता होता झाले लागी
1: पण सावरकरनी धीर त्याला दिला आणि सावरकर बोलले त्याला विरडतो काय रे मरणाला रे मरण चुकलं कधी कोणाला साऱ्यांच्या पुजलं पाचवीला चला लागू देश कार्या

दिवशी विनायक असता लंडन लाल प्रकार काय झाला आणि महात्मा गांधी आले भेटीला आणि विनायक असता त्या वेळा आणि गडी स्वयंपाकात दंग झालेला स्वयंपाकात दंग झालेला

तर आला त्याच वेळेला आणि आता तुम्ही बसा भोजनाला. आणि त्यावेळेला महात्मा गांधी गळ्यामध्ये हसले आणि म्हणायला लागले,

Light and Easy, that's a Palau.

0: अनन्तरं वार्ताहरान् सम्बोधितवान्। तेन स्पष्टीकृतं यत् सर्वे अधिकारिणः इदं सुनिश्चयन्ति यत् कस्यापि छात्रस्य जिज्ञासा यथावत् न तिष्ठेत तथा च सर्वेषु स्तरेषु उत्तरदायित्वं सुदृढं स्यात्।
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से उनकी आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसी की व्यवस्था पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया। उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही है, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए। हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
0: पुर ओपन बैडमिंटन प्रतिस्पर्धायां अद्यतन दिवस भारतस्य कृते अतीव गौरवपूर्ण आसीत। भारतस्य प्रमुख क्रीडकाः लक्ष्य सेनः, पीवी सिंधु, चिराग शेट्टी, सात्विक साईराज, रंगी रेड्डी इत्यनयोः पुरुष युगलदलं तथा च ध्रुव कपिला तनीसा क्रेस्टो इत्यनयोः मिश्रित युगलदलं च स्व स्व प्रतिस्पर्धासु विजयं प्राप्य प्रागुपान्त्य चक्रे प्रविष्टवन्तः। महिला एकल क्रीडायां षोडश चक्रे पीवी सिंधु जापान देशस्य रीको गुंजी एकविंशतिः नव एकविंशतिः द्वादश इत्यंकान्तरालेन पराजितवती। आगामी स्पर्धायां सा दक्षिण कोरिया देशस्य एनके यंग इत्यनेन सह स्पर्धिष्यन्ते। अत्रान्तरे पुरुष एकल क्रीडायां थाईलैंड देशस्य द्वितीय वरीयता प्राप्त क्रीडक कुनलावुत विदित शार्नः स्पर्धायाः आरम्भे एव आहतो भूत्वा क्रीडांगणात् बहिर्जातः, येन लक्ष्यसेनः आशयान स्वकीय स्थानं सुरक्षितवान् इति वार्ताः।
2: मध्यमवारी 249.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वर आकाशवाणीचं हे सांगली केलं। संध्याकाळी 6:30 झाले, प्रसारणा तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी। श्रोते हो, आता जाणून घेऊयात आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर 6:35 उद्योग जगत या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण। यामध्ये विद्यार्थी दशेत मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण करणारे कपिल दिवटे यांची मुलाखत आपण ऐकणार आहात। 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत, यामध्ये संवाद सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती, लेखक प्राध्यापक BA चौगुले। त्यानंतर संकलित माहिती आपण ऐकू शकाल। रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने याचं पुनःप्रसारण होईल। 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल। 8:15 काही गझल आम्ही प्रसारित करू। 8:45 समाचार संध्या, रात्री 9:00 न्यूज ऍट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाइट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10:00 नभोनाट्य आम्ही प्रसारित करणार आहोत कम्प्युटर XYZ, लेखक नासरेत MA सामराज, सादरकर्त्या अरुणा भिडे। 10:30 नादभ्रम कार्यक्रमामध्ये अलका देवी मारुलकर यांचं गायन आपण ऐकाल, राग जोगेश्री, असे आहेत आमचे आज प्रसारित होणारे कार्यक्रम। उद्या आहे शुक्रवार 29 मे 2026। सकाळच्या सभेमध्ये सुरुवातीला 6:00 हिंदी बातम्या, 6:05 गिरवाणवाणी कार्यक्रमामध्ये सुप्रभात स्तोत्र, प्रभात वंदन भक्ती संगीताचा आस्वाद आपण घ्याल। सकाळी 6:10, 6:40 कृषी वार्ता कार्यक्रमामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयीची माहिती, वाचक महेश इनामदार। 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयीची माहिती, भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर सिविन बावडेकर। 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती, वाचक ऐश्वर्या बेहरी। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:07 प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण

सभेमध्ये सकाळी 7:20 एक गाणे ताजेतवाने प्रसारित होईल, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00 आपण ऐकाल. 7:40 श्वास हेल्थ केअर यांचा ग्राहक केंद्रित आयोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल आणि त्यानंतर गाणी मनातली हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या ही तिन्ही बातमीपत्र आपण ऐकाल. त्यानंतर चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम सकाळी 8:40 आप

केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. उद्या सकाळी 9:15 कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमामध्ये दंतचिकित्सक गौरी सगरे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण संध्याकाळी 6:35 पुन्हा ऐकू शकाल. सकाळी 9:30 आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची शशांक लिमये यांनी घेतलेली मुलाखत याचा भाग दुसरा आपण ऐकाल. आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण श्रोतेहो उद्या रात्री 10 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल. 10:15 गांधी वंदना, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम. 11:00 गाता रहे मेरा दिल हा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. 11:40 भावधारा. त्यानंतर दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये पोटाचे आणि पचन संस्थेचे आजार आणि घरगुती उपाययोजना याविषयी डॉक्टर वैशाली तौर यांची मुलाखत आपण ऐकाल. त्याचबरोबर छाया बायसवाडकर यांची कथा आपण ऐकणार आहात. दुपारी 1:00 हिंदी बातम्या, 1:05 गीत बहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकाल. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र दुपारी 1:40 आपण ऐकाल. दुपारी 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित अवनिंद्र शेवलीकर यांचं सतार वादन आपण ऐकणार आहात. यानंतर सायंकालीन प्रसारण सभेमध्ये आपण 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल. 5:30 युवावाणी, 6:00 हिंदी मधल्या बातम्या, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये राजेंद्र यस्कर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन. संध्याकाळी 6:20 संस्कृत मधल्या बातम्या, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण आपण ऐकणार आहात. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या, 8:15 कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ऍट नाईट, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही संक्षेपित करू. त्यानंतर रात्री 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचं तबला वादन आपण ऐकणार आहात. असे आहेत आमचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. श्रोते हो कार्यक्रमांची रूपरेषा आत्ताच आपण ऐकलीत.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: उद्योग जगत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. कारखाने वर्कशॉप गॅरेज साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोह वस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98 50 880 701.

0: उद्योजकतेचे बीज रोवली जावीत यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक व्यावसायिक कपिल दिवटे मागच्या भागापासून आपल्या सोबत आहेत. आज ऐकूया त्यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. व्यावहारिक दृष्टिकोन मुलांमध्ये कसा निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठी शाळांनी काय उपक्रम राबवायला हवेत या प्रश्नावर कपिल दिवटे यांनी सांगितलं.
1: सध्या शाळेंच्या पूर्ण त्या भागात त्यांचं डेव्हलपमेंट चालू आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त व्यवसायासाठी स्पेशल जर म्हणलं तर आता तुम्ही पाहत असाल भरपूर असे एक्झिबिशन भरतायत आता मेट्रो सिटीतनी, पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी. मग ते तुमचं प्रिंटिंग मीडियामधलं एक्झिबिशन असेल, बिल्डिंग जे मटेरियल आहे त्यातलं एक्झिबिशन असेल, किंवा लेझर आता टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या संदर्भात सॉफ्टवेअरमधले काही प्रदर्शन भरतात. आपण ज्या सही काढत होतो पूर्वी शाळेमध्ये, तर अशा कार्यक्रमासाठी स्पेशल मुद्दा म्हणून त्यांना तिथं दाखवण्यासाठी जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं, की त्यांना ते एक्झॅक्टली काय चालू आहे, आता मार्केटमधली सिच्युएशन काय आहे हे कळणं मुलांना फार गरजेचं आहे, आणि ते कुतूहल निर्माण होतं आणि कोणती गोडी निर्माण करू शकतो. तर अशा बिझनेस फेअर जिथं जिथं आहेत तिथं जाणं, विविध व्यावसायिक उपक्रम घेणं, फॅक्टरी व्हिजिट करायची आहे. आता काही शाळेतून सुरू आहे चांगले उपक्रम, शाळांनी आता चालू केलेले आहेत, आणि सामूहिक चर्चा करणं, स्पर्धा घेणं, पर्टिक्युलरली उद्योग विश्व आणि उद्योगाच्या बाबतीतल्या चर्चा आणि जर स्पर्धा घेतल्या तर ते आणि प्रेरणादायी मुलांसाठी होऊ शकतं. उदाहरणार्थ निबंध स्पर्धा आपल्या इथं भरवतात दरवर्षी कुठल्या ना कुठल्या शाळेच्या स्पर्धा चालू असतात. तिथंच जर मुलांना आपण म्हटलं की मी पाहिलेला पहिला उद्योग किंवा माझा पहिला उद्योग किंवा माझी व्यवसाय कल्पना, असे जर आपण सब्जेक्ट देऊन त्यांना जर आपण व्यवसायासाठी जर प्रवृत्त करू, आपण त्यांना व्यवसायाकडे वळवण्यासाठी तसे संस्कार घडवू, तर ते फार चांगलं होईल. एखादा शाळेत चर्चा होत असते, मुलांना चर्चा होत असताना शिक्षकांनी जर विचारलं की बाबा रे एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक म्हणून तुझा एक दिवस कसा जाईल, किंवा त्याच कंपनीत तू जर कर्मचारी म्हणून काम केलास तर तुझा दिवस कसा जाईल, तर त्याच्या विचार करण्याच्या पद्धतींना एक वेगळा वाव मिळेल, दिशा मिळेल, आणि मुलं त्या दृष्टीनं म्हणजे दोन्हीकडं बाबा मी मालक होणार आहे म्हणून काय केलं पाहिजे, माझ्या जबाबदाऱ्या काय असतील, आणि मी कामगार जर कर्मचारी राहिलो तर माझ्या जबाबदाऱ्या काय असतील हे बघत जातील. त्याचबरोबर पत्र लिहायचं आपल्याला शाळेत शिकवलं जातं, मग तेच आपण एखाद्या कंपनीचं टेंडर कसं भरायचं किंवा एखाद्या कर्मचाऱ्यांना अनाऊन्स करायचं काही गोष्टी, तर त्याचं सुद्धा कसं तयार करायचं, म्हणजे विषय तोच आहे तर त्याला थोडंसं टर्न देऊन आपण डायरेक्शन देऊन ते करायचं आहे. म्हणजे परीक्षेत सुद्धा पूर्वी आत्मकथा लिहायचं, मी किल्ला असलो तर किंवा झाड म्हणून, हेच जर आपण वेगळ्या पद्धतीने मांडलं तर ते फार मुलांसाठी व्यवसायाच्या दृष्टीनं महत्वाचं होऊ शकतं. उदाहरणार्थ माझा आवडता सण, ह्याच्यावर आपण संस्कृती आपली समजण्यासाठी आपण त्याला शाळेत निबंध लिहि म्हणून सांगायचो किंवा तसे विषय यायचे, त्या क्षणाला तू कुठले व्यवसाय करू शकतोस हे जर पालकांनी घरात त्याला विचारलं तर तो सांगेल बाबा दिवाळीला मला जर सब्जेक्ट माझा आवडता विषय दिवाळी असेल तर मी फटाके विकेन, रांगोळीमध्ये मी बिझनेस त्याचा चालू करेन किंवा कपड्याचा उद्योग मी चालू करू शकतो. सब्जेक्ट तेच आहे, लिखाण तेच आहे, फक्त त्याची दिशा आपण थोडीफार बदलून त्यांना वेगळ्या डायरेक्शनला, व्यवसायाच्या डायरेक्शनला आपण वळवू शकतो. मग तो मिठाई लिहिल किंवा छोटे छोटे जे काय पंत्या रांगोळ्या जे काय असेल, मुलगी असेल तर तिला आवड असेल तर तसं ते लिहिल, मी पंत्या बनवेन किंवा रांगोळ्यांचं हे करेन. विचारांची दिशा आपण फक्त त्यांना बदलून कशा पद्धतीने द्यायची, व्यवसायाकडे वळवायची, तर अशा पद्धतीने शाळा आणि शिक्षक हे करत असताना पालकांचंही काम आहे. म्हणजे शाळेतले विषय जर तशा पद्धतीने होऊ लागले, व्हिजिट व्हायला लागल्या वेगवेगळ्या फॅक्टरीतनी, उद्योग व्यवसाय उत्पादन कसं होतं हे जर त्या मुलांना कळायला लागलं आणि त्या अनुषंगानं ते गोष्टी पालक विचारत राहिले त्यांना किंवा अशा पद्धतीनं त्यांना टर्न देत राहिले थोडे थोडे, तर नक्कीच मुलं व्यवसायाकडे वळण्यास प्रवृत्त होतील.
0: अभ्यासासोबतच प्रत्यक्ष अनुभव सुद्धा महत्वाचा आहे.
1: खरी शिक्षण ही अनुभवातूनच मिळते. पहिली गोष्ट, पुस्तकातून वाचलेलं आणि स्वतः करून पाहिलेलं यामध्ये खूप फरक आहे. शिकलेलं आपण विसरू शकतो एखाद्या वेळेस, पण जर ते अनुभवलं आपण तर ते आपल्या कायमच्या लक्षात राहतं. प्रत्यक्ष अनुभव का महत्वाचा आहे याचं म्हणजे मी घरातलं उदाहरण सांगतो तुम्हाला. मुलांना मी असं काही प्रश्न विचारत होतो, डॉग काय करतो, तर ते रक्षण करतो, आपल्या घराची राखण करतो. मग मी एका मुलाला प्रश्न विचारला, लहान होता, हुशार होता, शहरात राहणारा, त्याला मी विचारलं की दूध कोण देतं, तर तो म्हणाला गवळी देतो, गवळी काका. आता प्रॅक्टिकली उत्तर बरोबर आहे, तिथं येऊन दूधवाला दूध देतो हेच पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष जाऊन तिथं फील्डवर काम करणं, बघणं, आता जे आपण बोललो की फॅक्टरी व्हिजिट राहणं, उत्पादन कसं होतं, ह्यांचे अनुभव आपण त्यांना देणं,

0: फार गरजेचं आहे. आणि ह्यासाठीच आपल्याला जे शाळेत विज्ञान वगैरे ज्यावेळी शिकवत होते ते पहिला प्रॅक्टिकल करायला होतात, कृती होते, मग शिक्षक त्यांना येऊन सगळं ते रसायन वगैरे कसं काम करतं किंवा हे शिकवतात. तसंच व्यवहारात आहे, प्रत्यक्ष जेव्हा मी फील्डवर उतरेन त्यावेळी काय मार्केटिंग असतं, कुठल्या अडचणी येतात, कशा पद्धतीनं मला ते कस्टमरांना टॅकल करावं लागतं, कशा पद्धतीनं माल खरेदी करावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याला अनुभवातूनच पुढे पुढे यावं लागतं. मग आपण व्यवसायात हा अनुभव प्रत्यक्ष घेणं ह्यासाठीच महत्वाचं आहे.
1: आता नोकरी विरुद्ध व्यवसाय हा दृष्टिकोन बरेचदा दिसतो, तर तो कसा बदलता येईल असं वाटतं?
0: नोकरी म्हणजे कदाचित ते सेफ समजलं जात आणि धंदा म्हणलं की थोडस रिस्की आणि अनसर्टन्सी जास्त असते, त्यामध्ये अनिश्चितता असते. पण माझ्या दृष्टीनं नोकरी आणि व्यवसाय दोघे एकमेकांसाठी पूरक आहेत. म्हणजे दोघं असतीलच तर समाजातलं ते व्यवस्थापन व्यवस्थित चालणार आहे. जर नोकऱ्या नसतील तर व्यवसाय काय करणार, जर कामगार नसतील तिथं किंवा कारागीर नसतील किंवा त्यांच्यातले कर्मचारी नसतील तर, आणि उद्योजकच नसतील तर ह्यांना नोकरी कोण देणार ज्यांचे स्किल त्या लेवलचं आहे. तर हे दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. त्या म्हणजे ह्यामध्ये नोकरी केली म्हणून त्यातही तेवढ्याच मेहनत लागते, वेळ द्यावा लागतो, आपले बुद्धिमत्ता त्यात सिद्ध करावं लागते, धंद्यातही तसेच कष्ट आहेत, वेळ द्यावा लागतो. म्हणजे दोन्हीही रिस्क आहेत आणि संधीही आहेत, ते आपण ओळखणं पहिला महत्वाचं आहे. आणि मुलांना बालवयातच या पर्यायाबद्दल आपण सांगणं हे महत्वाचं आहे. नोकरी एक ऑप्शन आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्यवसायालाही प्राधान्य द्या आणि व्यवसायातही चांगलं घडू शकतं हे त्यांना समजावणं, त्या वयात त्याचं स्पष्टीकरण देणं, कुठं रिस्क आहे, कुठं तुम्ही प्रगती करू शकता, ह्या गोष्टी त्यांना सांगणं महत्वाचं आहे. आणि पालकांनी इथं साथ देणं महत्वाचे आहे. म्हणजे त्यांच्या क्षमता ओळखणं, त्यांच्या आवडीनुसार त्यांना मार्ग दाखवणं, त्याच्या आवडी काय आहेत, तो कुठं इंटरेस्ट घेऊन काम करणार आहे, हे सुद्धा पालकांनी पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यांना नवीन विचारांची नोकळीक दिली, प्रयोग करण्याची संधी दिली, मुलांना प्रोत्साहित केलं तर समाजातला जो समतोल आहे नोकरी आणि व्यवसायाचा तो व्यवस्थित राहील. पुढे भविष्यात येणाऱ्या काही घडामोडी ज्या घडतील त्यांना ते सामोरं जाण्यासाठी सक्षम राहतील असं मला वाटतं.
1: डिजिटल युगात मुलांना कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात नवीन?
0: आता इंटरनेटमुळे शिक्षण सोपं झालेलं आहे आणि सर्वत्र पोहोचलेलं आहे. पूर्वी जर बघितलं तर 90s काळात ते साक्षरतेविषयीचं अभियान चालायचं आणि त्यावेळी लोकांना बोलवून तिथं आणायला लागत होतं. आज शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे कोरोनानंतर जर तुम्ही पाहिलं तर लोकांनी शाळेतनं क्लास चालू आहेत, घरात बसून शिक्षण घेत आहेत मुले, शिक्षकच शिकवत आहेत. टेक्नॉलॉजी एवढी बदललेली आहे, तसंच डिजिटल साधनांमुळे जग जवळ आलेलं आहे. मला इथं बसून बाहेरच्या किंवा दुसऱ्या परराज्यातल्या ग्राहकाला काय पाहिजे आहे, त्याची नीड काय आहे, हे ते कळतं, तिथून तो ऑर्डर देतो आणि माझ्या वेबसाईट किंवा इतर काही डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत तिथून मी ते सेल करू शकतो. नवीन नवीन जॉब्सही तयार झालेले आहेत. फ्रीलान्स सारख्या कन्सेप्ट आहेत, वर्क फ्रॉम सारख्या कन्सेप्ट जोर धरू लागलेले आहेत. म्हणजे केवळ आपल्या भागापुरतं किंवा आपल्या राज्यापुरतं मर्यादित न राहता बाहेरील जगातून सुद्धा आपल्याला काम मिळू शकतं किंवा व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. आणि त्या पद्धतीनं ह्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोक करत आहेत आणि तेच तरुणांनी मुलांनी त्या पद्धतीनं जाणं म्हणजे काळाची गरज झालेली आहे पुढं. आणि जे कंटेंट क्रिएटर आहेत, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, याद्वारे तर स्वतःचं करिअर घडवत आहेत, पण ॲडव्हर्टाईज करणं, लोकांपर्यंत पोहोचणं हे सुद्धा आता फार सोपं झालेलं आहे. पूर्वी ठराविकच माध्यमं असायची, पेपरमधनं ॲडव्हर्टाईज करा, रेडिओद्वारे, सामान्य व्यवसायिकाला काय टी व्ही वगैरे हे अफोर्डेबल नव्हतं त्यावेळी. पण ह्या माध्यमातूनच आता सोपं झाल्यामुळं कस्टमरांपर्यंत पोहोचायला आणि कस्टमरला पण मागणी जी आहे ती पूर्ण करायला दोन्ही प्लॅटफॉर्म सगळे ऑनलाईन झाल्यामुळं ते सोपं झालेलं आहे. आणि यामुळे व्यावसायिक आणि नोकरी करणारे दोघांनाही संधी ह्या तंत्रज्ञानामुळे आता सध्या उपलब्ध झालेली आहे.
1: मुलांना व्यावहारिक दृष्टिकोन कसा शिकवायला हवा, काही उदाहरण देऊन असं काही सांगता येईल?
0: हो, दैनंदिन गोष्टी ज्या आहेत आपल्या त्यातूनच आपल्याला म्हणजे खरेदी करताना त्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे, छोटे छोटे जबाबदारी देणं, बाजारात जाताना त्यांना घेऊन जाणे, बँकेत जाताना बँकेतले थोडे व्यवहार शिकवणे, माल खातं नसेल तर ते काढणं, त्यांना ते ATM मधले पैसे काढणे भरणे हे शिकवणं, शिवाय सुरक्षिततेचे नियम काय असतील डिजिटल ते त्यांना सांगणे, अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो. बचत गुंतवणूकची जे आहे त्याचं महत्व, व्यावहारिक दृष्टिकोन आपण या पद्धतीने हळूहळू डेव्हलप करू शकतो त्यांच्या बाबतीतला. कारण मुलं जे आहेत ते आपला शब्द लक्षात ठेवत नाहीत, ती आपली वागणूक, आपला सूर आणि आपली प्रतिक्रिया लक्षात ठेवतात आणि ह्या कृतीमुळेच व्यवहारिक दृष्टिकोन आपण डेव्हलप करू शकतो त्यांचा.
1: या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना काही सांगायचंय पालकांना किंवा

0: पालकांना म्हणेल की आजच्या काळात मुलं फक्त भविष्यातील नोकरी करण्यासाठीच नव्हे तर विचार करणारी, निर्णय घेणारी आणि स्वतःचा मार्ग घडवणारी मुलं आपल्याला घडवायची आहेत. केवळ गुणांवरच केंद्रित न राहता त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि यातूनच त्यांनी स्वतःचं नाही तर इतरांचं भविष्यही ते घडवतील.
1: पुढे जाऊन अजून काही करायची इच्छा आहे मुलांसाठी?
0: आहे, म्हणजे बाल उद्यमी यात्राच्या जे काही मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्या अनुषंगानं अशा स्पर्धा भरवणे, त्यात काही विद्यार्थ्यांना शाळांना सहभागी करून घेणे असा माझा मानस आहे. त्यातूनच पुढे काही व्यावसायिक आणि हे जर माझ्याबरोबर जोडले गेले शाळा वगैरे त्यातून आणखी मोठ्या प्रमाणात ते करण्याची इच्छा आहे. शिवाय यूट्यूब चॅनलद्वारे मुलांना छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर करणे, उदाहरणे देणे, म्हणजे फार मोठे व्यावसायिक त्यांच्या कथा न सांगता आपल्या भागातील जे काही व्यावसायिक आहेत त्यांना प्रेरित करतील अशा स्टोरीज तिथं उपलब्ध करून देणे हा माझा तिथं मानस आहे. पुढे
1: जे पुस्तक आपण लिहिले की मुलांमध्ये उद्योजकतेची उद्यमशीलतेची बीज विकसित होण्यासाठी, तर त्याविषयी आपण थोडं सांगावं.
0: ही वाटचाल जी मी केलेली आहे मुलांना बाजारात बसून त्यांना नॉलेज देण्यापर्यंत बाहेरचं कळवणे, समज निर्माण करणे, त्यांना हिंमत आणि विश्वास देणे, हीच कन्सेप्ट घेऊन इतर मुलांनाही ते कळावं समजावं ह्यासाठी मी ते बाल उद्यमी यात्रा नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. तीन विभागात मी ते डिवाइड केलेलं आहे. एक आहे फिजिकल पुस्तक जे की तुम्हाला डायरेक्ट बाल उद्यमी यात्रा इथून ऑर्डर करता येईल ते, आणि जे पालक मार्गदर्शन आहे म्हणजे कुठल्या वयाच्या टप्प्यात मुलांची समज काय निर्माण होत असते आणि पालकांनी कोणते निर्णय त्या त्या टप्प्यात घ्यायला पाहिजेत, त्यांना कोणते प्रश्न त्यांनी विचारले गेले पाहिजेत. म्हणजे एकाच वेळी काय होतं, पालकांनी एखादं काम सांगितलं तर मुलगा जर नाही म्हणला अरे तू एवढा मोठा झालास त्याला म्हणतो, आणि तिथंच त्यांनी मुलांनी काय विचारलं, तू लहान आहेस असून तुला काय कळत नाही, एकाच वेळी तू मोठा झालायस पण म्हणायचं, एकाच वेळी तू लहान आहेस म्हणायचं, मुलं कन्फ्यूज होतात त्या टायमाला. मग असे जे काही प्रश्न असतात की संवाद कसा असला पाहिजे, त्यांच्यातलं कसं घडामोडी घडल्या गेल्या पाहिजेत, ह्यासाठी आपण एक पालकांसाठी वेगळंच एक सेगमेंट तिथं डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या वेबसाईटवर आपण दिलेला आहे. आणि मुलांसाठी डिजिटल हबमध्ये आपण पुस्तकाचा जो सारांश आहे की मला वाटलं म्हणून हे पुस्तकातले टास्क करा असं नाही आहे, तर त्या टास्क करण्यामागची काय कारणं आहेत किंवा म्हणजे हे पुस्तकाचा मूळ आत्मा आहे आपल्या प्रॅक्टिकल टास्क म्हणजे वाचणं शिकणं इथंपर्यंत शालेय किंवा इतर पुस्तकात असतं पण या पूर्ण कार्य आपण दिलेलं आहे जे मुलांनी जाऊन प्रत्यक्ष पालकांच्या मदतीने ते पूर्ण करायचं आहे. म्हणजे तो एक उपक्रमच आहे आणि त्या उपक्रम काय करायचं त्याचा सारांश आपण तिथे दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नमंजुषा दिलेली आहे म्हणजे मुलांनी पुस्तकातलं शिकलं त्यांनी ते सोडवतात वहीत सोडवतील, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी जर ऑनलाईन जाऊन तिथं त्याचे प्रश्न वाचले तर उलट सुलट करून त्यांना प्रश्न विचारलेले आहेत जेणेकरून त्यांची बुद्धी थोडी त्या विषयाच्या बाबतीत तल्लक व्हावी असे प्रश्न तिथे दिलेले आहेत. आणि पुस्तकाच्या व्यतिरिक्त ऑडिओ सिरीज आपण एक तयार केलेली आहे म्हणजे मोठा विचार म्हणजे काय, निर्णय कसा घ्यावा, असे विषय आहेत जिथं मुलांच्या मानसिकतेचा टप्पा वाढत असताना कोणत्या पद्धतीने मुले विचार करतात आणि ते आपण कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करायचं त्या विषयामधून, म्हणजे पुस्तकाशी रिलेटेड नाहीत पण जीवनात दैनंदिन उपयोगी होऊ शकतील, त्यांच्या शालेय जीवनात त्या गोष्टी त्यांना उपयोगी येतील अशा पद्धतीचं ते ऑडिओ सिरीज आहे. आणि शाळेत आपण जसे चार्ट लावतो भिंतीवरनी वगैरे तसे व्यवसाय संदर्भाचे चार्ट मी तिथं तयार केलेले आहेत, ते चार्ट्स तिथं ते डाउनलोड करू शकतात, ऑडिओ डाउनलोड करू शकतात. डिजिटल प्लॅटफॉर्म जो आहे पूर्णपणे त्यांना लर्निंग प्लॅटफॉर्म हा मुलांसाठी विनाशुल्क आपण तिथे दिलेलं आहे. पुस्तक तेवढं त्यांनी www.baludyamiyatra.com या संकेतस्थळाला भेट देऊन त्यांनी मागवू शकतात.
1: तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी सर खूप शुभेच्छा आणि आज इथे येऊन आपण जे काही मुलांसाठी मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: विद्यार्थी दशेमध्येच मुलांमध्ये उद्यमशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नशील असणारे शिक्षक व्यावसायिक कपिल दिवटे यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. याबरोबरच आजचा उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर.

0: साठी लागणारी सर्व प्रकारची दर्जेदार आणि विश्वासार्ह हत्यारे साधने एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे 100 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेलं भिडे यंत्र लोहवस्तू केंद्र गणपती पेठ सांगली. संपर्क 98508807001.
1: उद्योग जगत हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला.

0: रसिक श्रोते हो, नामवंत त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक डॉक्टर दयानंद नाईक यांच्या शशांक लिमय यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात.
1: तू असं असं चालून दाखव, हे वाक्य असं असं घे, मी नंतर घेतो, नाही येईपर्यंत घे, अशीच तालीम व्हायला पाहिजे. बरं, इम्प्रोव्हायझेशनला तुला वेळ आहे, बेस लाईनला तरी आधी पास हो, पहिल्या याचं नंतर बघू. तर त्यांचा एक तो विलिंगनेस असतो की आय वॉन्ट टू डू दिस कॅरेक्टर, मला हे काम करायचं आणि मला ते करून दाखवायचं.
0: आजचे पाहुणे येत्या शुक्रवारी 29 मे रोजी 9:30 पुनःप्रसारण 10:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
2: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी 12:00 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

0: अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासून सांगली.
1: श्रोते, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: अननस, काकडी, लेट्यूस अशा जास्त पाण्याचे प्रमाण असलेल्या भाज्या आणि फळं खा. शरीर झाकून ठेवा. सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाता

0: असताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क राहा. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. आपत्कालीन मदत. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले तर तात्काळ 112 कॉल करा. सूचना संपली. सायंकाळचे 7 वाजत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका.
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे.
3: अरे राम, या हा पंखा का चालू ठेवलायस? वीज बिल काय तुझा बाप भरणार?
2: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते. आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारला असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे, त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी

0: और नानसट कुआरी को असमाधित नहीं छोड़ेंगे।
1: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे। राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे। याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे। प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेर व शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती। आस कुलियते बशीर बद्र अहमद आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली। भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता। अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली। मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं। उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं। 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे। आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे। सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत। ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं। राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले। मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती। अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे। तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे। जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण तूप नूडल्स ताडी शरबत यांचा समावेश आहे। तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे। प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे। निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगण तमिळनाडू झारखंड बिहार उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणातून जातात। यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषण

0: दरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कोंडी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जून पासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

सो तेव्हा यानंतर 7:15 आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आपण ऐकाल 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत आपण ऐकणार आहात. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने याचं पुनःप्रसारण होईल. 8:05 राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात. त्यानंतर रात्री 8:15 काही गझल गीतांचा आपण आस्वाद घ्याल. यानंतर बातमीपत्र प्रसारित करू. रात्री 10:00 नभोनाट्य आपण ऐकणार आहात. रात्री 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. असे भरगच्च कार्यक्रम सायंकालीन प्रसारण सभेत आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

आमच्या उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये आपण 9:30 कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम ऐकू शकता. यामध्ये दंतचिकित्सक गौरी सगरे यांची मुलाखत आपण ऐकाल. त्याचबरोबर 9:30 आजचे पाहुणे कार्यक्रमामध्ये त्वचारोग तज्ज्ञ आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉक्टर दयानंद नाईक यांची मुलाखत आपण ऐकू शकता. हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील कुटुंब स्वास्थ्य 6:35 आजचे पाहुणे 10:00. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो। यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय। जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत। उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं। आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा। उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा। पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा। चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचं टाळा। पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा। डोक्यावरती टोपी घाला। घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा

वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे जन

0: 7:07 वाजता वृत्तविशेष ऐकण्यासाठी जाऊया मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.
1: शेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि हे लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिकसाठी माहिती देत असते. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझनमध्ये एप्रिल आणि मे

0: हीट वेव्हच्या लाटा येतात, म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात, आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे, म्हणजे महाराष्ट्र आहे, मध्य महाराष्ट्र आहे आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 डिग्री पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तापमान हे 40 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 डिग्री पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट, म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 डिग्री टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 डिग्रीनी वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो, आणि खूपच 5 डिग्री पेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही जर जाणं टाळावं, जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचे टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही, पण आता आपण सुरुवात केलेली आहे. आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्री तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झाले, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडर स्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं, आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो अडवान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या अडवान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहेत आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात, तर हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं, आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं, आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडस हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोतेहो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून घेण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्यात दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास

0: उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
1: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37° सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते. परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीराला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवावर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये, त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत, तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
0: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात

आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. या कार्यक्रमामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊयात, उष्माघातापासून आपलं संरक्षण करूयात आणि सुरक्षित राहूयात. संध्याकाळचे 7:30 झालेली आहेत. प्रसारित करणार आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत काही क्षणातच.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: रामराम मंडळी. माझं घर माझं शेत हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मंडळींना अनुजा कुलकर्णीचा रामराम. मंडळी, आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 7/1948 अर्थात 28 मे 2026. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयीचा संवाद, लेखक प्राध्यापक बी ए चौगुले आणि सहभाग महेश इनामदार यांचा. ऐकूया तर हा संवाद.
1: हाय ते का चौगुले साहेब.
2: राम राम आनंदराव.
1: नमस्कार साहेब. का आहे का परवा दिवशी तुम्ही आलत असा? मंडळीला घेऊन जरा बाजारात जायचं होतं, त्यामुळं काय समजं बोलता आलं नाही. पर आता मात्र जरा येळ काढूनच आलो आहे बरं का. हां, तेव्हा ती सेंद्रिय खतासंदर्भातली जी काय माहिती होती का नाही ती मला परत जराशी सांगा. आणि खास करून का आहे का ती तुम्ही सांगितलेली माहिती तशी ध्यानात आहे बरं का, पण ते गांडूळ खताबद्दल जरा मी पेपरातनं टी व्हीवर सारखं ऐकतोया बघतोया. हां, तेव्हा त्या संदर्भातनं जरा व्हायचं सांगा की म्हणजे हे गांडूळ खत कसं तयार करायचं आणि ते शेतामध्ये कसं वापरायचं काय ते समजा अगदी व्यवस्थित सांगा की म्हणजे कसं आहे. परत शेतामध्ये खत वापरायला कोणच्या अडचणी आलं नाही म्हणून म्हटलं.
2: हा आनंदराव, गांडूळ खत हा जमिनीला अतिशय उपयुक्त असणारा सेंद्रिय पदार्थ आहे. गांडूळला दानवे, वाळे अथवा केचवे या नावाने ओळखतात. इंग्रजीत याला अर्थवर्म असे म्हणतात. गांडूळ खत तयार करण्यासाठी 20 सेंटीमीटर खोल, 1 मीटर लांब आणि 60 सेंटीमीटर रुंद असा खड्डा खोदावा.
1: बर.
2: या खड्ड्यामध्ये विटाचे तुकडे वाळू याचा 5 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा तळाला.
1: पहिल्यांदा
2: तळाला आणि त्यावर 15 ते 20 सेंटीमीटर जाडीचा चिकन मातीचा थर पसरावा.
1: बर.
2: म्हणजे पहिल्यांदा विटाचे तुकडे टाकायचे आणि त्याच्यावर चिकन मातीचा थर. या खड्ड्यामध्ये अर्धे कंपोस्ट खत आणि अर्धे अर्धवट कुजलेले सेंद्रिय खत म्हणजेच पालापाचोळा मिसळून खड्डा भरावा.
1: बर.
2: म्हणजे तो खड्डा भरून घ्यायचा. हे अंदाजे 200 किलोग्रॅम होईल.
1: बर.
2: आणि हा एक गादीवापा तयार होईल. या गादीवाप्यामध्ये 2000 गांडुळे सोडायची.
1: बर.
2: गांडूळ पैदा

0: करण्यासाठी इसिनिया फोल्टिडा ह्या विदेशी जातीचा वापर करावा. गांडोळे सोडल्यानंतर या गादीवाप्यावर गोंडपाटाचे आच्छादन करून त्यावर दिवसातून 3 ते 4 वेळा पाणी शिंपडावे. गांडोळाच्या खड्ड्यावर दिवसभर सावली राहील याप्रमाणे छत करावे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, एक हौद तयार करायचा, हौदामध्ये खाली विटा घालायच्या, विटावरती पालापाचोळा टाकायचा, पालापाचोळा टाकून त्याच्यावर सेंद्रिय खत आणि कंपोस्ट खत टाकायचं आणि त्याच्यावर गांडूळ सोडायची 2000 आणि त्याप्रमाणे खत तयार
1: होते.
0: हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करताना अवजारे वापरू नयेत. उदाहरणार्थ टिकाव, खोरे, खुरपे इत्यादी वापरू नयेत, कारण त्यामुळे गांडूळांना इजा पोचते. पूर्ण वाढ झालेली गांडूळे पुन्हा गादी वाप्यात सोडावीत. म्हणजे एकदा तुम्ही गांडूळ खत काढून घेतल्यानंतर चाळण घेक करायचं आणि गांडूळ निघतील ते दुसऱ्या खड्ड्यात वापरायचं. हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते किंवा छोट्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, माती याचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे. तेथे गांडूळांची पैदास सुरू होते, परंतु हा खड्डा नेहमी

0: पालापाचोळा टाकून त्याच्यावर सेंद्रिय खत आणि कंपोस्ट खत टाकायचं आणि त्याच्यावर गांडूळ सोडायची 2000 आणि त्याप्रमाणे खत तयार
1: होते.
0: हे खत तयार झाल्यानंतर हाताने गांडूळ खत बाजूला करावे. शक्यतो खत वेगळे करताना अवजारे वापरू नयेत.
1: बर.
0: उदाहरणार्थ टिकाव, खोरे, खुरपे इत्यादी वापरू नयेत, कारण त्यामुळे गांडुळांना इजा पोचते. पूर्ण वाढ झालेली गांडुळे पुन्हा गादी वाप्यात सोडावीत.
1: बर.
0: म्हणजे एकदा तुम्ही गांडूळ खत काढून घेतल्यानंतर चाळण घेक करायचं आणि गांडूळ निघतील ते दुसऱ्या खड्ड्यात वापरायचं. हे गांडूळ खत शेतामध्ये खत म्हणून वापरता येते किंवा छोट्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, शेणखत, माती याचे मिश्रण टाकून त्यात मिसळून द्यावे. तेथे गांडूळांची पैदास सुरू होते. परंतु हा खड्डा नेहमी ओलसर ठेवावा. इसिनिया गांडूळ देशी गांडूळासारखे जमिनीत खोल जात नाहीत म्हणून ते जास्त उपयुक्त आहेत.
1: बर.
0: गांडूळांचे शेतीसाठी फायदे कोणकोणते आहेत याबद्दलही तुम्हाला थोडस सांगतो मी की जमिनीची सुधारणा कशी होते. गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल होतो. गांडूळाचे विष्ठा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे. याला ह्युमस असे म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना सहजासहजी आणि ताबडतोब उपलब्ध होतात. जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते, त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीचा सामू योग्य पातळीत राहतो. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात आणि ती जमीन उत्तम प्रकारची बनवतात. उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत भरमसाठ वाढ होऊन पाण्याच्या खर्चात बचत होते. झाडांची सशक्त वाढ होऊन त्यांच्या काही प्रमाणात किडीला व रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. गांडूळ खत विशेषतः अन्नद्रव्ये, भाजीपाला आणि फळबागात उपयुक्त असते. गांडूळ खतातून निर्माण होणारा द्रवयुक्त फर्मी वाश जमिनीला फारच उपयुक्त असतो.
1: नाही साहेब, आता हे एवढं समजे फायदा ऐकल्यावर का नाही, मी म्हणतोय का आता गांडूळ खतच तयार करायचं बघा.
0: करायचे चांगलं आहे ते गांडूळ खत. तुमचा जर पालापाचोळा जो आहे तो पालापाचोळा ते गांडूळ खातात तोंडातून आणि विष्ठा बाहेर टाकतात. ह्या विष्ठा म्हणजेच गांडूळ खत.
1: त्यामुळं आता मी वरच्या आमच्या रानात का नाही अशी एक हेच तयार करून घेतो आणि तिथं गांडूळ खत तयार करतो बघा.
0: हो हो, खरा तोच माझा उद्देश आहे की तुम्ही तुमचा जो जमिनीतून निघणारा पालापाचोळा आहे तो तुम्ही कुजवावा आणि त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार करावी.
1: बरोबर. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो बरं का साहेब. आता मी काय म्हणतो का गळीत धान्य पिकापासून आपल्याला काय सेंद्रिय खत मिळतील का अशा पद्धतीने?
0: हा बरोबर. आता तुम्ही खरं म्हणजे आपल्या पारंपरिक जे शेती जे आपले पूर्वज करत होते ते गळीत धान्यापासून निघणाऱ्या ज्या पेंडी आहेत, जर गळीत धान्य आपण तेल काढण्यासाठी वापरतो, तेल काढल्यानंतर जी काही पेंड निघते ती पेंड देखील त्याच्यामध्ये अन्नद्रव्ये चांगल्या प्रमाणात असतात आणि त्यापासून चांगल्या प्रकारची खतं तयार होतात. तर मी गळीत धान्याबद्दल असं सांगेन की गळीत धान्य पिकापासून तेल काढल्यानंतर त्याचे उपपदार्थ म्हणून ज्या पेंडी मिळतात त्यामध्ये जनावरांना खाण्यायोग्य पेंडी असतात आणि न खाण्याच्या पेंडी असतात. खाण्यायोग्य पेंडीमध्ये भुईमुग पेंड, सरकी पेंड, जवस पेंड, सूर्यफूल पेंड, मोहरी पेंड आणि तीळ पेंड आणि जनावरांना न खाण्याच्या पेंडी म्हणजे निंबोळी पेंड, एरंडी पेंड, करंज पेंड आणि महुआ पेंड यांचा समावेश होतो. या पेंडीमध्ये 3 ते 7.9% नत्र, 1.4 ते 2% स्फुरद आणि 1.1 ते 2.1% पालाश आढळतो.
1: म्हणजे हे पण आपल्याला गळीत धान्य पिक आहे ते पण असे उपयोगाला करता येतील सेंद्रिय खत म्हणून?
0: हो, वापरतातच शेतकरी जे काय पेंडी आहेत त्या पेंडी अशा पद्धतीने वापरतात कारण त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण तुम्ही आता बघितलं तर 9% काही काही मध्ये,
1: त्यामुळे जमिनीचा आपल्या पोत सुधारायला मदत होणार आहे का?
0: नाही
1: साहेब, निसर्ग आपल्याला भरभरून देतो या म्हणून बरं आहे बघा. आता मी काय म्हणतो का प्राणी, पक्षी आणि मास यांच्यापासून काय असे सेंद्रिय खत तयार करता येतील का मग?
0: हा, आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी देखील अशा प्रकारची खतं वापरायची पद्धत विकसित केलेली आहे आणि आधुनिक पद्धतीमध्ये त्याला चांगल्या प्रकारचे सुधारणा करून चांगल्या प्रकारची खतं या प्राण्यांच्या अवशेषापासून मिळतात. त्यातलं पहिलं म्हणजे बोन मील.
1: बर.
0: तर प्राण्यांच्या हाडामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि नत्राचे प्रमाण चांगले असते. बोन मील तयार करताना प्राण्यांची हाडे ग्राइंडिंग मिलमध्ये दळली जातात
1: बरं
0: आणि त्या

0: अडीच सेंटीमीटर पेक्षा लहान तुकडे केले जातात. कच्चे बोन मिल मध्ये 2-4% नत्र आणि 20-25% फॉस्फरस असते. अनंतराव इथे लक्षात घेण्यासारखं आहे की हाडाच्या चुऱ्यामध्ये 20-25% फॉस्फरस असतो. याशिवाय हाडाने वाफेची प्रक्रिया करून दळली जातात, त्याला स्टीम्ड बोन मिल असे म्हणतात. त्यामुळे त्यामध्ये 1-2% नत्र आणि 22-25% फॉस्फरस म्हणजे स्पुरद असतो. आणि हे एक अतिशय चांगलं स्पुरद पुरवणारं खत आहे. दुसरं आहे ते ब्लड मिल. ब्लड मिल म्हणजे रक्त वाळवून त्यापासून पावडर तयार करतात. तर ह्या ब्लड मिल किंवा वाळलेल्या खतात 10-12% स्पुरद असते. मोठ्या जनावराच्या कतलीनंतर 13.5 किलो रक्त निघते. शेळ्या मेंढ्यांच्या कतलीमध्ये 1.35 किलो रक्त मिळते. रक्त गोठू नये म्हणून 100 किलो रक्तात 125 ग्रॅम कॉपर सल्फेट मिसळावे. नंतर ते रक्त सँड बाथवर तापवतात आणि कॉन्क्रीट केलेल्या जमिनीवर जाळी खाली पसरून उन्हात वाळवतात आणि त्याची दळून पावडर करतात. हेच ब्लड मिल म्हणून वापरतात. ब्लड मिल हे ताबडतोब लागू होणारे खत आहे. हे सर्व प्रकारच्या पिकांना आणि जमिनीसाठी वापरतात. आता तिसरं आहे ते मीट मिल. मीट मिल म्हणजे मांसाच्या वाया जाणाऱ्या भागापासून जी पावडर तयार करतात त्याला मीट मिल असं म्हणतात. मीट मिल मध्ये 10.5% नत्र 2.5% स्पुरद आढळते. मोठ्या जनावरांमध्ये 40-50 किलो मटण मिळते. कतलीनंतर किंवा मेल्यानंतर हाडे आणि मांस विशिष्ट प्रकारच्या कुकरमध्ये शिजवतात. 2-3 तास शिजवल्यानंतर मांस आणि हाडे वेगळी केली जातात. मांस सँड बाथवर शिजवून त्यापासून मीट मिल तयार होते आणि हाडे दळून बोन मिल तयार होते. मीट मिल हे ताबडतोब लागू होणारे खत आहे. आता चौथा जो प्रकार आहे ते फिश मिल. फिश मिल माशापासून. फिश मिल मध्ये 4-10% नत्र, 3-9% स्पुरद आणि 0.3-1.5% पालाश असते. खाण्यास योग्य नसलेले मासे आणि माशातून निघणारे टाकाऊ अवयव याचा वापर करून फिश मिल तयार करतात. फिश बॉयलर सारख्या लहान मशीनच्या सहाय्याने प्रक्रिया केली जाते. तर याच्यामध्ये पूर्वी आपण आपल्या लोकांनी माशाचा चुरा वापरायचं सुद्धा प्रॅक्टिस चालू केलेला आहे. आता बघा तुम्ही झाडाला सुद्धा लोक माशाचा मासळी खत घालतात आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारचं खत पिकाला मिळतं. त्याच्यानंतर पोल्ट्री मॅन्युअर म्हणून एक सेंद्रिय खत आहे. ते पोल्ट्री मधील पक्ष्यांची विष्ठा हे एक चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत आहे. हे एक वर्षभर चांगलं वाळवून नंतर हे शेतामध्ये टाकतात. यामध्ये 1-1.8% नत्र, 1.4-1.8% स्पुरद, 0.8-0.9% पालाश आढळतो.
1: म्हणजे हे जनावर म्हणा पशु पक्षी यांच्यापासून बी अशा पद्धतीनं खत तयार करता येत आहे का नाही? आता साहेब मी काय म्हणतो का मनुष्य प्राण्याच्या असं मलमूत्रातनं काही सेंद्रिय पदार्थ तयार होते का? म्हणजे आपण त्याचं काय सेंद्रिय खत म्हणून वापर करू शकतो याला?
0: आता आनंदराव खरं म्हणजे शहर गावामध्ये मोठमोठ्या शहरातून मनुष्य प्राण्याचं मलमूत्र वाहून एकत्र केलं जातं ड्रेनेज मधून, परंतु त्याचा वापर तितक्याशा प्रमाणावर करणं शक्य होत नाही. परंतु काही खतं या मनुष्य प्राण्याच्या विष्ठेपासून तयार करतात, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे माहिती.
1: सांगा की
0: आनंदराव मनुष्य प्राण्याच्या मलमूत्राचा सेंद्रिय खत म्हणून उपयोग होऊ शकतो, पण यामध्ये काही धोके संभवतात. याची जर काळजी घेऊन योग्य वापर केला तर मलमूत्राचा चांगल्या प्रकारे खत म्हणून वापर होऊ शकतो. त्यातील काही खते याप्रमाणे. नाईट सॉइल म्हणून एक असते, म्हणजे याला सोनखत म्हणतो. मनुष्याच्या मलमूत्राचा उपयोग करून हे खत तयार होते, त्याला नाईट सॉइल किंवा सोनखत असे म्हणतात. आता ह्या नाईट सॉइल पासून कंपोस्ट तयार करतात. नाईट सॉइल कंपोस्ट हवारहित परिस्थितीत तयार करतात, त्यामुळे त्याला पलटी देत नाहीत. लांबी 1.5 मीटर, रुंदी 1.5 मीटर आणि खोली 1 मीटर अशी चर काढायची. शहरातल्या झाडलोटीच्या कचऱ्याचा 22-30 सेंटीमीटर जाडीचा पहिला थर तळात द्यायचा. नंतर त्यावर 7.5 सेंटीमीटरचा नाईट सॉइलचा एक सारखा थर द्यायचा. अशा प्रकारे थरावर थर देऊन चरीचा खड्डा जमिनीच्या पृष्ठभागाच्या 30 सेंटीमीटर वरपर्यंत भरला जातो.
1: म्हणजे अर्धा फूट जवळ
0: भरायचा. त्यानंतर शहरातील झाडलोटीचा कचरा 22.5 सेंटीमीटर

0: थरापर्यंत ढिगावर टाकला जातो. सर्वात वरच्या थरावर 5 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर टाकला जातो आणि वरच्या भागास घुमटाकार आकार दिला जातो. 4 ते 5 महिन्यामध्ये कंपोस्ट तयार होते. चांगल्या कुजलेल्या कंपोस्ट मध्ये 1.2 ते 2% नत्र, 1% स्फुरद आणि 1.5 ते 2% पाला असा असतो. म्हणजे तुमच्या आनंदराव थोडक्यात लक्षात आलं का, नाईट सॉइल म्हणजे सोनखत जे आहे ते सोनखत एका चरीमध्ये खाली पालापाचोळा टाकायचा, काडी कचरा टाकायचा, त्याच्यावर 7.5 सेंटीमीटरचा
1: थर द्यायचा,
0: थर द्यायचा विष्ठेचा, त्याच्यानंतर त्याच्यावर पाला टाकायचा आणि त्याच्यावर माती टाकून ते कुजवायचं आणि त्याच्यापासून कंपोस्ट तयार
1: करायचं.
0: सोनखत तयार होते. तर आणखी एक याच्यापासून तयार होणारा प्रॉडक्ट आहे म्हणजे नाईट सॉइल पावडरेट म्हणतात त्याला.
1: बर, म्हणजे पावडर
0: तयार करायची. यासाठी 3 ते 4 मीटर लांबी, 60 ते 90 सेंटीमीटर रुंद आणि 22.5 ते 30 सेंटीमीटर खोल अशी चर काढली जाते. या चरीत नाईट सॉइल म्हणजे मलमूत्र टाकले जाते. वरच्या भागात माती, काडी, कचरा आणि वाळलेली पाने 50% टाकून चर भरला जातो. चरीतून निघालेले मटेरियल वाळलेल्या स्थितीत येते त्यावेळी त्यास पावडरेट असे म्हणतात. यामध्ये 2.5% नत्र उपलब्ध होते.
1: साहेब, आता हे तुम्ही सांगताय सा हे मला पटलं, म्हणजे मनुष्याच्या मलमूत्रापासून अशा पद्धतीचं खत आपण तयार करू शकतो या. पण मी काय म्हणतो साहेब, का असं हे मनुष्य प्राण्यापासूनच्या मलमूत्रापासून जे काय तयार होणारं खत आहे, जे आपण सेंद्रिय खत म्हणून वापरणार, ते असं कितपत सुरक्षित आहे आणि त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं काय परिणाम होणार का? मग
0: आनंदराव, ह्याच्यामुळेच तर आपण हा जो काही मोठ्या प्रमाणावर निघणारा जे मटेरियल आहे शहरगावातनं, सिवेज म्हणतात त्याला किंवा स्लज म्हणतात, तर हे वापरणं आपल्याला शक्य होत नाही आणि त्याचं विल्हेवाट कशी लावायची हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर. तर ह्याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्याचा जर वापर करायचा असेल तर त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे. संस्कार न केलेले स्लज, सिवेज, नाईट सॉइल भाजीपाला पिकासाठी वापरू नये.
1: बर,
0: कारण अशा भाज्या आणि पिके संस्कार न करता खाल्ल्या जातात आणि त्यामुळे बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन मनुष्य प्राण्यास होण्याची शक्यता असते.
1: म्हणजे ते एक प्रकारचं इन्फेक्शन,
0: म्हणजे भाजीतून ते तुमच्या
1: शरीरामध्ये
0: काही बॅक्टेरिया जाण्याची शक्यता असते आणि मनुष्य प्राण्यास रोग होण्याची शक्यता असते. शिवाय यामध्ये असणारे हेवी मेटल, उदाहरणार्थ कॉपर, शिसे, निकल आणि जस्त, यामुळे मनुष्य प्राण्यास कॅन्सर सारखे रोग होण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय या खतांना असणाऱ्या दुर्गंधीमुळे हाताळण्यास धोक्याचे असते. शिवाय वातावरणात प्रदूषण वाढते. याला फर्मेंटेशन आणि इतर संस्कार केल्याशिवाय वापरणे सोयीचे नसते. म्हणून जर ही सोनखताच्या पद्धतीमधली जर खतं तुम्हाला वापरायची असली तर त्याच्यावर प्रक्रिया करणं गरजेचं आहे.
1: नाही साहेब, म्हणजे ही पद्धत आपण वापरायला काय हरकत नाही, पण जे योग्य तंत्रज्ञानाच्या तज्ज्ञ व्यक्तीकडनं ते करून घ्यायचे आणि त्यानं दिलेल्या याच्यानुसार जर वापरली शेतामध्ये तर ती चालू शकते, आहे का नाही? आता चौगुले साहेब, तुम्ही हे समजे काय सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याच्याबद्दल जे काय अगदी खुलासेवर माहिती सांगितलं आहे ना, त्याचा मी आणि माझी शेतकरी मित्र जे काय आहे ती ती समजे मिळून बघा सेंद्रिय खत आधुनिक पद्धतीने तयार करतो आणि त्याचा आमच्या शेतीसाठी चांगला वापर करून आमची शेती दर्जेदार आणि उत्तम पद्धतीने पिकवतो बघा आणि चांगली पिकं बी घेतो. बरं, आता लई येळ झालेला आहे त्यामुळं निघ का मग आता. राम राम.
0: राम राम.
2: मंडळी, आत्ताच आपण संवाद ऐकलात सेंद्रिय खत आणि ते तयार करण्याच्या पद्धती याविषयी. आता ऐकूयात संकलित माहिती. बी बियाणे निवडताना घ्यावयाची काळजी याविषयी. वाचक महेश इनामदार.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, सध्या खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे आणि आपल्या प्रत्येकाची धावपळ चालू आहे ती जमिनीची पूर्व मशागत करून जमीन तयार करण्याची आणि आपल्याला हवी असणारे बी बियाणं लवकरात लवकर मिळवण्याची. पण मंडळी, आपण बी बियाणं खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा आपल्यावर पस्तावण्याची पाळी येऊ शकते. तेव्हा

मंडळी, आपण बी बियाणांची खरेदी करताना कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल आता आपण विचार करूयात. मंडळी, पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे आपण खरेदी करणार असलेले बियाणं किंवा वाण हे आपल्या भागासाठी शिफारस केलेलं आहे किंवा नाही याची खात्री करूनच मग ते बियाणं आपण वापरायला हवं. तसंच हे बियाणं कोणत्या हवामानासाठी अनुकूल आहे हेही आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. मंडळी, निवडलेलं वाण हे कोणकोणत्या हंगामासाठी शिफारस केलेलं आहे ते बघावं. खास करून भाजीपाला पिकांच्या मध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, कारण त्या दृष्टीने ती खूप महत्वाची आहे. कोणताही वाण निवडताना आपल्या जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचं अंतर यांचाही विचार करावा आणि त्यानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बियाणांची किंवा वाणांची खरेदी करावी. तसंच मंडळी, निवडलेलं वाण हे कोणत्या किडींना, रोगांना सहनशील आहे किंवा प्रतिकारक्षम आहे हे तपासून घ्यावं. वाणांची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म काय आहेत, वाणांचा परिपक्व होण्याचा काळ काय आहे याचीही माहिती शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे. कंपनी किंवा विक्रेता सांगतो म्हणून एखादं बियाणं किंवा वाण आपण खरेदी करणं हे खूप चुकीचं आहे मंडळी. तसंच मंडळी, वाणाची लागवड करण्याचा नेमका काळ काय आहे, किती कालावधीनंतर लागवड करू नये याची माहिती आपण घ्यायला हवी. बऱ्याच शेतकरी बांधवांचं शेती क्षेत्र हे खूप मोठं असतं. अशावेळी एकाच पिकाच्या दोन विविध गुणधर्मांच्या वाणांची निवड करणं हे आपल्याला शक्य असेल तर ती अवश्य करावी. म्हणजे जरी एखादा वाण एखाद्या किडी रोगाला बळी पडला तरी दुसऱ्या गुणधर्माचं वाण सुद्धा त्या किडी किंवा रोगाला बळी पडेल असं नसतं. त्यामुळं आपल्या हातून सगळंच पीक काही जाणार नाही मंडळी, काहीतरी प्रमाणात पीक आपल्या हाती येईलच. तसंच मंडळी, बी बियाणं खरेदी करताना ते अधिकृत विक्रेत्याकडून म्हणजेच परवानाधारक व्यक्तीकडूनच खरेदी करणं अपेक्षित आहे. खरेदी करताना त्या संबंधित विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्या पावतीवर बियाणाचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग, किती वजनाचं हे पॅकिंग आहे, तसंच त्याचा दर काय आहे, पॅकिंग तारीख, वापरण्याची अंतिम तारीख म्हणजेच एक्सपायरी डेट इत्यादी गोष्टी त्यावर नमूद केल्या आहेत का या गोष्टीचीही आपल्याला पूर्वकल्पना असायला हवी किंवा या गोष्टी आपण नीट निरखून पाहायला हव्यात. तसंच मंडळी, खरेदी पावती, बियाणांचे रिकामी पॅकिंग या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित जपून ठेवायला हव्यात. कधीही सुट्टे बियाणं खरेदी करू नये, केवळ सीलबंद बियाणंच आपण घेतलं पाहिजे. बाजारात सीलबंद बियाणं हे प्रमाणित तसंच सत्यतादर्शक अशा प्रकारात उपलब्ध असतं. सर्टिफाईड म्हणजेच प्रमाणित बियाणाच्या पिशवीला दोन टॅग असतात. हे टॅग कशाचे आहेत, त्यांचे रंग काय असतात याचीही माहिती करून घ्यावी. तसंच मंडळी, सीलबंद किंवा सर्टिफाईड बियाणांची पिशवी तिन्ही बाजूने आतून व्यवस्थित शिवली आहे का याची खात्री करावी. पिशवीचे मुख्य सील हे व्यवस्थित शिवले आहे का याचीही खात्री करावी. पिशवीला शिलाईच्या बाजूने न फाडता त्याच्या विरुद्ध दिशेने फोडावी. तसंच मंडळी, ज्या कंपनीचं बियाणं आपण विकत घेतलं आहे त्या कंपनीचा स्थानिक विक्री अधिकारी तसंच कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाचा अधिकारी यांचे संपर्क क्रमांक, भ्रमणध्वनी इत्यादी आपल्याजवळ असणं अपेक्षित आहे. म्हणजे बियाणासंबंधी जर आपल्याला काही अडचण आली किंवा शंका आली तर आपण ती त्यांना प्रत्यक्षपणे विचारू शकू आणि त्यानुसार उपाययोजना करू शकू. तसंच मंडळी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक, निरीक्षक, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती, कृषी अधिकारी यांचेही संपर्क क्रमांक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला कोणतीही तक्रार करायची असेल तर या अधिकाऱ्यांशी आपल्याला संपर्क साधता येईल. याशिवाय आपल्या गावाजवळील कृषी विद्यापीठं, कृषी विद्यालय, कृषी संशोधन केंद्र यांचेही संपर्क क्रमांक आपल्याजवळ ठेवावेत, जेणेकरून आपल्याला बियाणाच्या संदर्भात कोणती अडचण आली किंवा बियाणं व्यवस्थित उगवलं नाही तर त्या संबंधातली व्यवस्थित माहिती त्यांच्याकडून मिळवता येईल. तसंच मंडळी, पेरणी किंवा लागवडीपूर्वी पिकाच्या पाण्यासाठी असलेल्या संवेदनशील अवस्था जाणून घेऊन त्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत संरक्षित पाण्याची सोय करावी. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे खतांची मात्रा देताना ती माती परीक्षण अहवालानुसार द्यावी. आपल्या शेजाऱ्याने 100 किलो खत दिलं म्हणून आपणही तितकीच मात्रा दिली पाहिजे असं नाही आहे. मंडळी, बियाणं खरेदी करताना त्या बियाणावर कोणती बीज प्रक्रिया केली आहे का याचीही चौकशी करावी. म्हणजे बियाणं कोणत्या रोगास प्रतिबंधक आहे हे आपल्याला समजून येतं. जर अशी प्रक्रिया केली नसेल

0: तर ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून मगच बियाणं पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी वापरावं. तसंच मंडळी, बियाणं उत्पादक कंपनीकडून त्यांच्या उत्पादनाची माहिती असलेली तांत्रिक पुस्तिका जर आपल्याला मिळाली तर ती अवश्य मिळवण्याचा प्रयत्न करावा. बऱ्याचदा मंडळी, बरेच शेतकरी गटागटानं बियाणं उत्पादित करत असतात. अशा गटांची माहिती संबंधित कृषी संस्था, कृषी विद्यालय, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ यांच्याकडून अगोदरच करून घ्यावी, म्हणजे आपल्याला खात्रीशीर आणि विश्वासू बियाणं मिळू शकेल. बियाणं खरेदीच्या बाबतीत एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे कंपन्यांच्या फसव्या जाहिरातबाजीला आपण कधीही भूलू नये. कोणी सांगतं म्हणून आपण बियाणं निवडण्यापेक्षा आपण स्वतःच अभ्यासपूर्वक बियाणं निवडावं. तसंच मंडळी, काही बियाणांवर, विशेषतः कडधान्य बियाणांवर, शासन कधी कधी अनुदान देत असतं. तेव्हा असे बियाणं विक्रेत्याकडून खरेदी करण्यापूर्वी पेमेंटची प्रक्रिया काय आहे ही व्यवस्थित समजून घ्यावी. याची माहिती आपल्याला संबंधित कृषी विभागाकडून देखील मिळू शकते. मंडळी, अशा प्रकारे आपण स्वतःच डोळसपणानं आणि अभ्यासपूर्वक आपलं बी बियाणं खरेदी केलं तर निश्चितच आपण त्याद्वारे भरघोस उत्पादन घेऊन आपला आर्थिक फायदा करून घेऊ शकतो आणि संभाव्य नुकसानीपासून दूर राहू शकतो. बरं आहे मंडळी, नमस्कार.
1: बी बियाणे निवडताना घ्यायची काळजी याविषयीची संकलित माहिती आत्ता आपण ऐकलीत.

0: श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमात आता इथंच थांबूयात. राम राम.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे एक गाणे ताजेतवाने या कार्यक्रमाची. ऐकूया तर आजचं हे गीत.

सुदेश भोसले यांनी गायलेलं संध्या बहाडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं रत्नाकर पैलणकर यांचं. याबरोबरच एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डीके शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, उसको मैं दायित्व लेता हूँ, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश परीक्षे प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत एआय अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि एआय संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डीके शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी नामनिर्देशित डीके शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली, तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली.

0: आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली, मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले.
1: आम्ही दर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत, कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली होती, आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद महापालिका नगरपालिकेची तयारी केली होती. हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभारणार नाही. देवेंद्रजीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक एमएलसी आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकुली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकुली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशी दरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले दोन सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हिनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र अहमद आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेला उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजले. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो, हा भारत पाकिस्तान शिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये

0: त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. डी के शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोते हो, आता ऐकूयात काही गझल काही क्षणातच.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंतीनिमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जगजीत सिंग यांनी गायलेली गझल.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली गझल आता आपण ऐकलीत. आपण ऐकताय गझल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: कार्यक्रमामध्ये आता ऐकूयात पंकज उदास यांनी गायलेली गझल.

0: पंकज उदास यांनी गायलेली गझल आता आपण ऐकली.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आमचे सर्व कार्यक्रम ऐका आणि या कार्यक्रमांबद्दल सूचना अभिप्राय आमच्यापर्यंत जरूर पाठवा आमच्या सप्रेम नमस्कार याच कार्यक्रमात। आणि हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका। दर रविवारी सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर।
2: गझल या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कार्यक्रमामध्ये आता शेवटी आपण ऐकणार आहोत शोभा गुरटू यांनी गायलेली गझल।

शोभा गुरटू यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत

कॉम्प्युटर एक्स वाय झेड याच्याशी आपण संवाद साधू शकता. कमाले, आपल्या प्रश्नांची यथायोग्य उत्तर मिळतील. अरे, या कॉम्प्युटर मशीनद्वारे आपल्या समस्यांना समाधानकारक न्याय मिळेल. चला, फी रुपये 10 मिनिटांच्या कालावधीसाठी. अरे बापरे, आपल्याला याच्याबरोबर संवाद साधायचा असेल तर

0: मशीनमध्ये एका विशिष्ट ठिकाणी 10 रुपये टाकावेत म्हणजे ते आपल्याशी संवाद करू लागेल. अरे वा, आजपर्यंत कित्येक ज्योतिषांकडे मी माझे प्रश्न घेऊन गेले. चला आता हा कॉम्प्युटर काय म्हणतोय ते बघूया. अच्छा, पण ह्यात मी 10 रुपये कशासाठी टाकायचे? 5 रुपयांवर काय मी भागून घेऊ? ठीक आहे, आता मशीनमध्ये 5 रुपये टाकतो. हे काय, 5 रुपये टाकल्याबरोबर या मशीनने ते 5 रुपये फिरून माझ्या तोंडावर फेकले की? शी, अगदीच वाईट मशीन आहे. पण मला काही इलाज नाही, कॉम्प्युटरमध्ये 10 रुपये टाकावे लागणारच. सांगतो की सांगतो, माझं नाव मारसानी, वय 24 वर्ष, एका कचेरीत क्लार्क आहे आणि माझा पगार 1500 जवळपास आहे.
1: ठीक आहे, इतका तपशील पुरे. आता तुमची समस्या सांगा.
0: माझा प्रेमभंग होणार की काय म्हणून मी धास्तावलो.
1: काळजी करू नका, आधी असं सांगा, माझ्याकडून तुम्हाला पुरुष स्वरात उत्तर हवंय की स्त्रीच्या आवाजात?
0: अरे अच्छा, ह्या मशीन मध्ये अशी पण सोय वाटत. हा, स्त्रीच्या आवाजात जर माझ्या प्रश्नाची उत्तर मिळाली तर ऐकायला मजा येईल बुवा.
1: ठीक आहे, आता मी स्त्री स्वरात बोलायला सुरुवात करतो.
2: तर काय की तू म्हणालास तुझ्या प्रेम प्रकरणात तुझा पराभव झाला आहे किंवा तसा तो होणार आहे असं तुला वाटतंय?
0: हो, म्हणजे मला कसं वाटतंय खरं.
2: काही हरकत नाही, तू आधी प्रेम या शब्दाचा अर्थ स्पष्ट कर. प्रेम हा काय प्रकार आहे?
0: अरे बापरे, म्हणजे असं बघ, प्रेम ही एक भावना आहे. एक स्त्री आणि एक पुरुष परस्परांवर नितांत प्रेम करत असतात हा त्याचा अर्थ.
2: प्रेम करण्याचा उद्देश काय असतो?
0: बापरे, पुन्हा प्रश्न. अगं, परस्परांविषयी स्नेहभावना व्यक्त करणं, परस्परांशी स्नेहशील असणं हा प्रेमाचा अर्थ.
2: आणि स्नेह कशासाठी करायचा असतो?
0: अरे परमेश्वरा, हे बघ, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाही. प्रेम, प्रीती आणि स्नेह म्हणजे काय हे मी नाही तुला समजावून देऊ शकणार. कृपया मला आहे त्या अवस्थेत सोडून दे.
2: सोडून देऊ? आपले प्रश्न घेऊन जो कोणी माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी येतो त्याला मी कधी सोडत नसते.
0: नाही, अरे बापरे, वाचवा कुणीतरी, मला वाचवा.
2: तू ओरडतोस कशाला? माझे कान खूप तीक्ष्ण आहेत, तुला वाचवणारा माझ्या खेरीत दुसरं कुणीच नाही, तस मी वाचवू देणारही नाही. तुझी 10 मिनिटं जोवर पूर्ण होत नाही तोवर माझ तुझ्यावर नियंत्रण जाईल.
0: हे परमेश्वरा, मी काय करावं तेच मला सुचत नाही, मी काय बोलू शकत नाही.
2: हे बघ, तू मनानं हिम्मत बांधली नाहीस तर तुझी ही समस्या दिवसेंदिवस अधिक उग्र होत जाईल. तुला धीट व्हायला हवंय. आता मला सांग, प्रेम हा काय प्रकार असतो? प्रेम करण्याचा उद्देश काय?
0: तू कसं पटवून लाव तेच मला समजत नाही.
2: काही काळजी करू नकोस, शेजारच्या कपाटात बऱ्याच कॅसेट्स ठेवल्यात, त्यातली प्रेम असं शीर्षक असलेली कॅसेट शोध आणि मशीन मध्ये जिथे फिट असं लिहिलेलं असेल तिथे लाव.
0: ठीक आहे, बघतो तसं करून. वा, कॉम्प्युटर मध्ये या सगळ्या सोयी असतात तर. हा, ही प्रेमाची कॅसेट दिसती, ही आता मशीन मध्ये टाकतो.

0: ठीक आहे, प्रेम हा काय प्रकार आहे हे आता माझ्या ध्यानात आलं. आता विचार प्रश्न.
1: आमच्या समोर राहणारी सुशीला आणि मी, आमचं प्रेम आहे एकमेकांवर.
0: सुशीला तुला अनुरूप वाटते?
1: फार चांगली मुलगी आहे सुशीला. का तुझ्या मनात शंका का आहे?
0: प्रेमात आपलं आचरण शुद्ध न ठेवणाऱ्या कित्येक मुलींमुळे प्रेम फार बदनाम झालंय, म्हणून मनात शंका निर्माण झाली.
1: हे बघ, तू जर माझ्या प्रेयसीला खोटा कलंक लावलास तर तुझं काही खरं नाही.
0: खरा पुरुषार्थ आहे तुझ्याजवळ. तुझ्या प्रेयसीच्या विरुद्ध गाई ऐकून घ्यायला तयार नाहीस तू?
1: मग अगं, माझ्या समस्येचं समाधानकारक निराकरण करण्याऐवजी तू व्यर्थ बरोबर कशासाठी करतेय?
0: तुझी समस्या खरंच गंभीर आहे का हे मी शोधते.
1: असं का? हे बघ, माझी खरंच फार बिकट समस्या आहे. तसं कशाला? माझी कथाच ऐकव तुम्ही आता. ती ऐकल्यानंतर मी काय करावं हे मार्गदर्शन तू कर. माझी प्रेयसी सुशीला अतिशय चांगली, रूपवान आणि गुणी मुलगी आहे. पण ती एका गरीब कुटुंबातली आहे. माझे वडील सुडलय मृत्यू नाव त्यांचं. पैशासाठी जीव टाकते लागती. सुशीलाशी जर मला लग्न करायचं असेल तर माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार सुशीलाच्या वडिलांनी त्यांना 20,000 रुपये ते ही हुंड्या दाखल द्यायला हवेत. पण सुशीलाचे वडील कुठून आणणार 20,000 रुपये?
0: हुंडा हे काय प्रकरण आहे?
1: झालं परत तुझं राजबारी आवडणं सुरू झालं. हे बघ, लग्नाच्या वेळेला वरपक्षाच्या सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करून वधू पक्षानं मुलगी देऊन मुलाच्या आई वडिलांना पैसे आणि दागदागिने द्यायचे असतात, त्याला हुंडा म्हणतात. कळलं?
0: याचा अर्थ असा झाला की पुरुष बरोबर मुलगी अधिक धन आणि मुलगी बरोबर पुरुष वजा धन. पुरुषाला जर स्त्री रूप द्यायचं असेल तर त्याच्याकडून धन हिसकावून घेतलं पाहिजे. बरोबर आहे ना?
1: तुला काय म्हणायचंय? शाळेत शिकवलं जाणार गणित वाटतंय तुला हे?
0: माझी आकलन शक्ती तुझ्या आकलन शक्तीपेक्षा अगदी भिन्न आहे. तुझ्या बऱ्याच गोष्टींचं मला आकलन होत नाही.
1: हे बघ, हरकत नाही. इथं हुंडा हे शीर्षक असलेली एक कॅसेट आहे, ती लावून तुला समजावून देतो. मग

0: तुझे वडील कायद्याची कदर करत नाहीत का?
1: माझ्या वडिलांची एकच श्रद्धा आहे की कायद्यानुसार चालणं म्हणजे केवळ अंधाऱ्या खोलीत चाचपडणं बस।
0: अंधारी खोली म्हणजे काय?
1: पुरे पुरे, माझ्या समस्येशी त्याचा काही संबंध नाही। माझे वडील कायद्याला अजिबात घाबरत नाही, तेवढंच लक्षात ठेवून घेत आलं।
0: त्यांना घेऊन ये इकडे।
1: वा, तुला काय वाटलं? आम्ही इथं जवळ राहतो। माझं गाव आहे नासरेत नावाचं, तिथं राहतात माझे वडील। हा, हवं तर मी त्यांना उद्या बोलवून घेऊ शकतो।
0: ठीक आहे, घेऊन ये उद्या।
1: बर, उद्या आणतो। हे बघ, पण एक गोष्ट आधीच सांगतो, माझ्या वडिलांना कॉम्प्युटर विषयी काही माहिती नाही। इतकंच नाही तर एकही पैसा खर्च करायचा नाहीये असा विश्वास वाटला तरच ते इथे येतील। कंजूष, अतिशय कंजूष आहेत माझे वडील।
0: कंजूष? अतिशय कंजूष म्हणजे काय?
1: झालं, परत चढलं भूत झाडावर, तुझ्या शंका सुरू झाल्या।

0: आता या सगळ्या कॅसेटच्या ढिगात
1: कंजूस शीर्षक असलेली कॅसेट मिळाली तरच स्वतःला वाचवू शकेल. अरे वा, मिळाली की? कंजूस शीर्षक असलेली कॅसेट मिळाली. ही आता मशीनमध्ये टाकतो. हा.

0: आहे. आता लक्षात आलं अतिशय कंजूस कोण आहे ते.
1: चला सुटलो. हे बघ आता माझ्या अडचणीचं निराकरण कर.
0: तुझ्या वडिलांना संपत्तीची अभिलाषा आहे बरोबर ना.
1: त्यात काहीच शंका नाही. त्यांना मुबलक प्रमाणात संपत्ती हवी.
0: ठीक आहे. त्यांना जाऊन सुचव की काही मिनिटातच लक्षाधीश होण्याचा नवा मार्ग कॉम्प्युटर जवळ आहे. तू घेऊन ये त्यांना इकडे. बाकीचं बघीन मी.
1: बर पण 10 रुपये टाकून जो कालावधी मी विकत घेतला होता तो आता संपला असेल ना. मग मला आता आणखीन 10 रुपये खर्च करावे लागतील का.
0: नाही आतापर्यंत फक्त 8 मिनिटं झाली. तुझी 2 मिनिटं अद्याप शिल्लक आहेत. ही 2 मिनिटं तू उद्या वापर.
1: ते ठीक आहे पण त्यासाठी काय करावं लागेल.
0: उद्या इथे आलास की ही ABC बटन दाब. तुझी आज वाचलेली 2 मिनिटं मी उद्याच्या हिशेबात टाकीन.
1: आणि 2 मिनिटात संवाद संपला नाही तर.
0: वाघाच्या पोटी मांजर जन्माला येणार आहे का त्यामुळे. अति कंजूष माणसाचा मुलगा काही अंशी कंजूष असणारच.
1: कंजूष मलाही कंजूष म्हणतेस तू.
0: मला धमकी देऊ नकोस. तसा विचार केला तर पैशाच्या बाबतीत थोडा कंजूषपणा करणं आवश्यक असत. म्हणून तर सुशीलाच्या आणि तुझ्या संसारात समाधान शांती नांदू शकेल.
1: जाऊ दे कॉम्प्युटर मला फार संकोच वाटतोय.
0: संकोच म्हणजे काय.
1: कॉम्प्युटर XYZ तुला नमस्कार असो. बघ मला यातून मुक्त कर. मला जायचंय.
0: तुझा हा संकोच आणि आपली समस्या यांचा काही संबंध नाही.
1: हो अगदी बरोबर म्हणालीस. काय हुशार आहेस. अगदी बरोबर.
0: तसंच जर असेल तर उद्या तुझ्या वडिलांच्या बरोबर तूही यायला हवंस. आणि हे बघ ABC बटन दाबायची हे विसरू नकोस. बरे नमस्कार.
1: नमस्कार. निघून या आता.
0: उद्या तुला बोनस म्हणून 5 मिनिटं आणखी देईन.
1: धन्यवाद धन्यवाद कॉम्प्युटर XYZ. उद्या भेटूया आपण.

0: बेटा मारसा मी
1: काय बाबा
0: अरे बराच वेळ झाला आपण इकडे तिकडे फिरतो नुसते नाही तुझं ते कॉम्प्युटर मशीन कुठे दृष्टीला पडत नाहीये
1: हो बाबा ते मशीन या खोलीमध्ये आहे
0: असं होय
1: या ना आत या आपण आत जाऊ
0: हो जाऊया ना जाऊया जाऊया पण काय रे
1: हा
0: या या या मशीनचा सल्ला घेणाऱ्या दोन व्यक्ती लक्षाधीश झाल्या म्हणे तू म्हणाला होता
1: हो
0: आठवतंय ना
1: हो हो
0: आणि मग काय रे हे मशीन माझ्या संदर्भातही चांगलं चांगलं सांगेल ना
1: चांगलं चांगलं सांगेल ना अहो नक्कीच सांगेल बाबा प्रत्येक शब्द ते बरोबर सांगेल
0: काय सांगतोस
1: तुम्ही या तर खरं बसा या खुर्चीवर बसा
0: अरे बाप रे या खोलीत तर फारच गारवाय रे बाबा
1: बाबा अहो सिनेमा थिएटर्स मध्ये ज्याप्रमाणे एअर कंडिशनिंगची आवश्यकता असते ना तशीच या मशीनलाही थंड हवेची आवश्यकता असते
0: असं होय
1: गारवा असलेल्या खोलीतच ही मशीन ठेवावी लागतात
0: वा वा वा वा
1: पण जाऊ दे ना आत्ताच ही चर्चा कशाला करताय
0: नाही नाही नाही

0: तसं नाही तसं नाही रे, पण ते ते तिकडे त्या बोर्डावर काय लिहिलंय ते बघ.
1: काय लिहिलंय?
0: काय लिहिलंय काय? अरे बाबा, आपण 10 रुपये टाकले तरच हे मशीन संवाद करायला लागेल असं लिहिलंय.
1: बरोबर आहे,
0: मला मुळीच मान्य नाही. चल आपण परत फिरूया.
1: असं काय करता बाबा, आपण 20 मैलाचा बस प्रवास कशासाठी केला? या मशीनशी न बोलताच परत जाण्यासाठी?
0: नाही तर काय, पैशाची अशीही विल्हेवाट आणि तशीही विल्हेवाट.
1: हो पण बाबा,
0: हे बघ तू घरी चल, मी घरी गेल्यावर बोलतो तुझ्याशी.
1: पण ऐकून तर घ्या, पैसे द्यायची गरज नाहीये बाबा.
0: म्हणजे
1: या मशीनला 2-3 बटन आहेत,
0: बर
1: ती दाबली तर पैसे न देताही मशीन बोलायला लागेल.
0: काय सांगतोस, काय असं होऊ शकतं?
1: मग
0: अरे वा वा वा वा वा बेटा, मग पैसे न देता आपण मशीनशी बोललो तर किती बरं
1: होईल. तर सांगतोय, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला, लगेच बघूया की आपण.
0: बघूया बघूया.
1: बाबा ही दिसतात ना ABC, दाबा ही बटन.
0: ही मी दाबू?
1: हो.
2: नमस्कार मारतामी, मी कॉम्प्युटर XYZ.
3: अरे चा, अरे हा काय चमत्कार आहे.
4: काय झालं?
3: अरे बघ बघ बघ, कुणीतरी स्त्री तुला तुझं नाव घेऊन हाका मारतीये.
4: हो पण बाबा जरा शांत तरी राहा. तर कॉम्प्युटर XYZ आम्ही दोघं उपस्थित आहोत.
2: नमस्कार, श्री सुडैली मुत्तू, आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे अरे माझं नाव व्यवस्थित सांगितलं की
4: मग.
0: हे बघ, याचा अर्थ असा, हा जे काही माझं भविष्य कथन करेल ते अगदी बरोबर असणार.
2: एक कपरदी काही खर्च न करता आपल्याला लक्षाधीश बनायचंय, याच उद्देशानं आपण इथे आलात, बरोबर?
0: हो, म्हणजे नाही नाही नाही तसं नाही तसं नाही, म्हणजे मला अगदी 1-2 लाख मिळाले पाहिजेत असं काही नाही, असा आपला आग्रह नाही. पण थोडीशी म्हणजे मोठीशी रक्कम मिळाली ना तर मी संतुष्ट होईन. हो मग मी तुझ्या नावाचं एखादं मंदिर उभारीन आणि त्यात तुझी पूजा करीन, अगदी नक्की.
2: मंदिर? मंदिर म्हणजे काय असतं?
0: मंदिर म्हणजे काय रे मारसामी, याला मंदिर म्हणजे काय हेही माहित नाही.
4: नाही ना,
0: मंदिर ही काय चीज असते याचं ज्ञानही नाही याला.
2: मंदिर म्हणजे काय, झटकन उत्तर द्या.
4: हे बघ कॉम्प्युटर, आमची समस्या आणि मंदिर यांचा काडी मात्र संबंध नाही.
0: हो,
4: आमचे बाबा सुलभपणे पैसा मिळवू शकतील अशी काही उपाययोजना असेल तर ती मात्र सांग.
1: काय बाबा?
4: होय होय.
2: सुडैली मुत्तू, मारसामी हा तुमचा मुलगा ना?
0: म्हणजे काय, म्हणजे तो संशयास्पद काय आहे यात?
2: त्याच्यासाठी तुम्ही अनुरूप मुलगी शोधताय ना?
0: हो हो हो, शोधतो ना शोधतो, म्हणजे एखादी चांगली मुलगी मिळाली.
2: चांगली मुलगी दिसल्यानंतर ती सून म्हणून तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही तिच्या कुटुंबियांकडे हुंड्याची यथेच्छ मागणी करू शकाल.
0: हा बरोबर, अहो तुमचं विधान अगदी बरोबर आहे. अहो या मूर्खाला मी तसं अनेकदा म्हटलं, हो पण याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, माझं काही ऐकायला तयार नाही तो.
4: अहो पण बाबा.
0: अहो पण काय, त्या समोरच्या घरात राहणाऱ्या सुशीला बरोबर लग्न करणार म्हणून हट्ट धरून बसलाय गाढव.
4: हो,
0: त्या सुशीलाच्या बापाजवळ फुटकी कपर बी काही नाहीये. हो भाऊ कॉम्प्युटर महाराज, अहो तुम्हीच काहीतरी त्याला पटवा ना त्याला.
2: तुझं प्राधान्य कशाला आहे, संपत्ती की शांती?
0: अहो त्याला काय कळतंय त्यातलं, तो लहान आहे खूप, पैसा असला ना एकदा की बाकी सगळं विना सायास येतो मागून.
2: तुमच्या मुलाला जिच्याशी लग्न करायचंय तिच्याशी तुम्ही करू दिलं तर कदाचित तुम्हाला मनशांती मिळेल.
0: अहो इथं हवी आहे कुणाला मनशांती, आणि करायची काय ती? एकदा संपत्ती मिळाली की माणसाला परमतृप्ती मिळते.
2: तुम्ही जे बोलताय ते उचित आहे याची खात्री आहे तुम्हाला?
0: अहो खात्री म्हणजे काय, अगदी बरोबर आम्ही बोलतो ते.
2: कायद्याच्या दृष्टीनं हुंडा देणं किंवा घेणं हा मोठा गुन्हा आहे, हे माहित आहे का तुम्हाला? आहे माहित?
0: अरे बापरे, अहो कायद्याच्या चक्रात अडकलं तर आम्हाला पेच पडेल फुकट, कायदा बरंच शिकवतो काय काय.
2: कदाचित तुम्हाला कल्पना नसेल

0: की ह्या वेळी मी पोलीसची 100 नंबरची लाईन जोडून ठेवलीय म्हणून.
1: आता हा 100 नंबर काय असतो आणि
0: याचा अर्थ आहे इमर्जन्सी, पोलीस सहाय्य, तात्काळ, तातडीनं.
1: हे हे हे बघा, या या या अशा धमक्या ना घाबरणाऱ्यांपैकी मी नाहीये. हे बघ बेटा, मला वाटतं आपण इथून सुटून जावं. हे बरं,
0: सुटून जाणं म्हणजे काय?
2: हे बघ कॉम्प्युटर, या शब्दानं त्रस्त होऊ नकोस तू. माझ्या वडिलांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच की त्यांना इथून झटपट निघून जायचंय.
1: अरे बापरे, अरे काय मशीन आहे का काय? अरे
2: काय झालं,
1: काय चमत्कारी हसणार आहे याचं. चल बेटा चल, चल जाऊ आपण, याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही.
2: पण ऐका तर खरं,
0: या खोलीच्या बाहेर तुम्ही आता जाऊ शकणार नाही. दरवाजाला कुलूप लावलाय मी.
1: काय हा काय बडबडतो यार, ते खरं आहे का? बेटा मारसामी, जरा दरवाजा ढकलून बघ. बघ बघ बघ. अरे बापरे,
2: छे बाबा, दरवाजा बंद आहे, उघडतच नाहीये.
0: हॅलो हॅलो, पोलीस कंट्रोल.
3: हॅलो हॅलो, कोण बोलताय? कुठून? लवकर बोला.
0: मी कॉम्प्युटर केंद्रावरून कॉम्प्युटर XYZ बोलतोय.
3: मॅडम मॅडम, तुमचं कोड नाव नको आहे, खरं नाव सांगा. तुमचं खरं नाव हवं आहे मला. तुमच्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव सांगा.
0: मी कॉम्प्युटर आहे, माझं नाव कॉम्प्युटर XYZ आहे.
3: ओ मॅडम, स्वतःला कॉम्प्युटर संबोधून आमच्याशी दगलबाजी करण्याचा प्रयत्न करू नका. मॅडम, आपलं खरं नाव सांगितल्यावर आपली समस्या सांगा, उशीर करू नका, लवकर सांगा.
0: मी जरी मशीन असले तरी माझ्या अंतर्भागात बोलण्याची शक्ती आहे, आकलन शक्तीही आहे, आणि त्याच बरोबर अक्कलही. विविध आवाजामध्ये बोलण्याची माझी क्षमता आहे.
4: मवाली कुठले? अशा पद्धतीनं मी एखाद्या असभ्यासारखंही बोलू शकतो. मी आता विनयशीलपणे बोलतो. हॅलो इन्स्पेक्टर, पहा मी तुम्हाला दोन पद्धतींनी बोलून दाखवलं. माझ्या अंतर्भागात चार वेगवेगळ्या लोकांशी चार वेगवेगळ्या पद्धतीनं एकाच वेळी बोलण्याची क्षमता आहे.
3: अरे रे रे, आमची स्थिती अशी आली की कोणी आमच्याशी त्याच्या मर्जीनुसार कसा बोलायला लागतोय.
4: इन्स्पेक्टर साहेब, आपण का बडबड करताय? मी तुम्हाला माझी केस सांगू की तुमच्या मद्रास हेडक्वार्टर्स कडे रिपोर्ट करू. आपल्या मद्रास हेडक्वार्टर्सचा नंबर काय आहे तो टेलिफोन डिरेक्टरीत बघतो.
3: हो नको नको नको, त्याची काही आवश्यकता नाही. तुमची केस सांगा, मी लिहून घेतो.
4: मी कॉम्प्युटर XYZ आहे. कोणी व्यक्ती त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आली तर मी त्याचं निराकरण करतो. नासरेतहून माळसामी नावाचा एक युवक त्याची समस्या घेऊन माझ्याकडे आला आहे.
3: कोणती समस्या?
4: त्याच्या प्रेमासंबंधीची समस्या. तो एका मुलीच्या प्रेमात आहे, ती गरीब आहे. त्याचे वडील सुगले मुत्तू त्यांचं नाव. मुलीची परिस्थिती गरिबीची असल्यामुळं त्याच्या बाजूनं उभे नाहीत. ते या लग्नाला विरोध करत आहेत कारण त्यांना मुलीच्या वडिलांकडून हुंडा हवा आहे.
3: केवळ हुंडा घेणंच नाही तर हुंडा मागणं हाही कायद्यानुसार मोठा गुन्हा आहे. आणि हो मिस्टर, त्यासाठी 6 महिन्याचा तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा होते.
4: सुगले मुत्तू हे आता माझ्या समोर बसलेत, माझ्याशी गप्पा मारत आहेत. आपण इथं येऊन त्यांना अटक करावी आणि माळसामीची ज्या मुलीशी लग्न करण्याची इच्छा आहे तिच्याशी त्याचे लग्न लावून देण्याची व्यवस्था करावी.
3: आपण तुमचा पत्ता?
4: कॉम्प्युटर सेंटर, तिरुनेलवेली.
3: ठीक आहे, आम्ही येतोच. कॉन्स्टेबल,

0: ध्यान त्याला ठेवा, ताबडतोब आपल्याला कॉम्प्युटर सेंटर वर जायचंय.
1: सुगले मुत्तू, तुम्ही तुमच्या जाळ्यात पुरते अडकला आहात. पोलीस तुम्हाला पकडायला इकडे येत आहेत.
2: अरे अरे जा जा, तुम्हाला काय वाटलं? पोलिसांपासून मी स्वतःला वाचवू शकणार नाही. मी सांगेन की मी कधीच हुंड्याची मागणी केलेली नव्हती. हो हो, एक कपरदी काही कधी मागितली नव्हती. हो,
1: तुम्हाला जे वाटतंय तसं होणार नाही.
2: होणार नाही? होणार नाही म्हणजे?
1: म्हणजे तुमची डाळ इथं शिजायची नाही, कारण तुमचा फोटो आणि तुमचं संभाषण इथं रेकॉर्ड झालंय. ए बी सी या बटणांना जेव्हा तुम्ही स्पर्श केलात तेव्हा तुमच्या हाताचे ठसे ही या बटणावर उमटले. आता तुम्ही वाचू शकत नाही.
2: हा हा हा हा हा. अरे बापरे, अरे बापरे, बघितलंस बघितलंस बेटा, तुझ्यामुळे केवढ्या संकटात पडलो मी. ते
1: पोलीस आलेले दिसत आहेत. मी दरवाजा उघडतो. आता तुम्ही आणि पोलीस जाणे, माझं काम संपलंय.
2: हॅलो कॉम्प्युटर एक्स वाय झेड, आम्ही आलो आहोत. सुडलय मत्तू तुम्हीच का? हो हो, चला चला आमच्यावर पोलीस स्टेशनवर. का? मी कशाला पोलीस स्टेशनवर यायचंय? हुंडा मागण्याच्या गुन्ह्याबद्दल. हो पण मी तर कधीच हुंडा मागितलेला नव्हता. काय माणसानी, मी कधी हुंडा मागितला होता?
3: बर हो,
2: तुमची सगळी रामकथा कॉम्प्युटरनं ऐकवली, आता लपवून काही फरक पडणार नाही. असं काय करताय? मी तर माझ्या मुलाचं लग्न हुंडा न घेता करायचं ठरवलं. हो की नाही?
3: म्हणजे तुमच्या मुलाचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याशी त्याचं लग्न करून देणार ना?
2: हो म्हणजे काय, का नाही का नाही, मी तेच तर करणार
3: आहे. आता तुम्हाला एक अग्रीमेंट देतो, त्यावर सही करा. घ्या
2: हे काय अग्रीमेंट, करा सही.
3: हो बस करतो करतो ना करतो ना.
4: मग काय माणसानी, तुझ्या समस्येच निराकरण झालं की नाही? लवकर सांग, फक्त 10 सेकंद शिल्लक आहेत.
5: मॅडम एक्स वाय झेड, तुमचे कसे आभार मानावे तेच मला उमगत नाहीये.
4: आभार? आभार म्हणजे काय?
5: अरे बापरे, मला माफ कर कॉम्प्युटर एक्स वाय झेड, याहून अधिक काही सहन होणार नाही मला. आता मी निघतो आता.

श्रोते हो, आत्ताच आपण कॉम्प्युटर एक्स वाय झेड हे नभोनाट्य ऐकलं. या नाटकाचे लेखक होते नासरत एम ए सामराज. सादरकर्त्या होत्या अरुणा भिडे आणि यातील कलाकार उमेश फडके, राहुल सोलापूरकर, अनंत खानो कुलकर्णी, बंडा जोशी, अतुल भाटवडेकर. याबरोबरच नभोनाट्याचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 झालेली आहेत. नाद ब्रह्म या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अलकादेव मारुलकर यांचं गायन राग जोगेश्री.

श्रोते हो, याबरोबरच नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अलकादेव मारुलकर यांनी गायलेला राग जोगीश्री ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.